सुप्रभा श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 म्हणजे 26 जून 2026. आमच्या या प्रथम प्रसारणात मी अपर्णा भावसार आपलं मनापासून स्वागत करते. 5:55 आणि 42 सेकंद झालेली आहेत. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. यानंतर ठीक 6 वाजता.

0: ची संधी उपलब्ध करून दिली, कारण त्यांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे. आज आपण सामाजिक न्याय, समान संधी आणि सर्वसमावेशक विकास याविषयी बोलत असतो. त्याची बीज राजश्री शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वीच पेरली होती. त्यांच्या कार्यामधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं की खरा द्रष्टा व्यक्ती केवळ वर्तमानामधील स्वार्थाचा विचार करत नाही, तर तो खऱ्या अर्थानं भविष्यामधील पिढ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो. मित्र हो, आजच्या वेगवान युगामध्ये भरपूर माहिती आहे पण दृष्टी कमी आहे. मोबाईलमध्ये 1000 संपर्क असतात पण जीवनाची दिशा मात्र अस्पष्ट असते. आपल्याला द्रष्टेपणा विकसित करण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमानाचं अचूक निरीक्षण करावं लागेल आणि त्याच्याच आधारावर भविष्याचा विचार करून अचूक निर्णय घेण्याचं धैर्य आपल्याला दाखवावं लागेल. मित्रांनो, आज प्रत्येक पालकानं आपल्या मुलांमध्ये द्रष्टेपणा रुजवला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यानं फक्त परीक्षेचाच नाही तर आयुष्याचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक भारतीय नागरिकानं फक्त आजच्या त्याच्या सोयीचा नाही तर देशाच्या एकूण भविष्याचा विचार केला पाहिजे. कारण इतिहास सांगतो, ज्यांनी भविष्याचा विचार केला त्यांनी इतिहास घडवला आणि ज्यांनी फक्त वर्तमानातच रममान राहणं पसंत केलं ते इतिहासाच्या पानांमध्येच हरवून गेले. एका संस्कृत सुभाषितात म्हटलेलंच आहे ना, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथेही, नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. म्हणजेच केवळ स्वप्न पाहून कार्य सिद्ध होत नाहीत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये हरिण काही स्वतःहून जात नाही. द्रष्टेपणा म्हणजे केवळ स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांना अस्तित्वात आणण्यासाठी आजपासूनच खऱ्या अर्थानं कृती सुरू करणं. चला तर मग आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये अशी दूरदृष्टी विकसित करूया की आपल्या कृतींचा लाभ हा केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या समाजाला, राष्ट्राला आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना देखील होईल.
1: द्रष्टेपणा याविषयी डॉक्टर सतीश ढगे यांचे विचार आपण ऐकले. अमृतधारा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:10 आणि 43 सेकंद झालेली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वरांजली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ही भक्तिगीत.

श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ही भक्तिरचना आपण ऐकली. आपण ऐकत आहात स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील रमेश अणावकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी.

0: श्रोतेहो, मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संत नामदेव महाराजांची रचना आपण ऐकली.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे गे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील पी सावळ.

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात हृदय चक्रधर यांचंही बुद्धगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया वाणी जयराम यांच्या स्वरात संत मीराबाई यांची ही हिंदी भक्तिरचना.

श्रोतेहो, वाणी जयराम यांच्या स्वरातील संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरातील आनंद टेकाळे यांचीही देशभक्तीपर रचना.

श्रोतेहो समूहस्वरातील आनंद टेकाडे यांची ही मराठी देशभक्तीपर रचना आपण ऐकली. स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात सुधारित तूर लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं नाव प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. आज आपणास सुधारित तूर लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती देत आहे. तूर लागवड करत असताना जमीन ही मध्यम ते खोल जमीन आपण निवडावी, भारीची जमीन आपण याच्याकरता निवडावी. तूर लागवडीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन निवडणं ही अतिशय आवश्यक आहे. तूर पिकाची लागवड किंवा पेरणी आपण जेव्हा 100 मिलीमीटर पाऊस होईल तेव्हाच करणं आवश्यक आहे. तूर पिकामध्ये मुख्य जे शत्रू आहेत तो म्हणजे मर रोग आहे. या मर रोगाच्या व्यवस्थापनाकरता बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे. त्याकरता कार्बनडायझिम 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ml प्रतिकिलो बियाणे, सोबतच रायझोबियम आणि PSB या जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर वाणांची निवड करणं अतिशय आवश्यक आहे. जर आपण बागायती आणि लॉंग ड्युरेशन व्हरायटी लावत असेल तर BSMR 736 हे चांगलं वाण आहे. आणि मध्यम ते कमी कालावधीचे वाण जर आपल्याला लागवड करायची असेल त्याकरता BDN 708 अमोल किंवा BDN 711 किंवा BDN 716 या वाणांचा सुद्धा वापर आपण करू शकतो. पांढऱ्या तुरीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले BSMR 736 किंवा गोदावरी हे वाण सुद्धा आपण देऊ शकतो. BSMR 736 हा लाल वाण आहे, परंतु पांढरा वाण जो आहे हा गोदावरी आहे. सोबतच आताच 2022 प्रसारित केलेला रेणुका हा सुद्धा वाण आपण लागवडीसाठी घेऊ शकतो. लागवड करत असताना 2 रोपातलं अंतर हे कमीत कमी 15 ते 20 सेंटीमीटर ठेवणं फार आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही टोकन पद्धतीने सुद्धा तूर या पिकाची पेरणी करू शकता किंवा पेरणी झाल्यानंतर याच्यामध्ये जेव्हा आपलं पीक हे 15 ते 20 दिवसाचं होईल तेव्हा त्याची विरळणी करणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे विरळणी आपण जरूर याच्यामध्ये करावी. 2 ओळीतलं अंतर हे आपण 6 फूट 7 फूट 9 फुटापर्यंत ठेवू शकतो आणि मधामध्ये सोयाबीन सारखं आंतरपीक सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर खताची मात्रा आपल्याला 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरत प्रति हेक्टरी द्यायचं आहे. रासायनिक खतांची संपूर्ण मात्रा ही आपल्याला पेरतानाच याच्यामध्ये द्यायची आहे. तर यानुसार आपण जर खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर तूर या पिकांमधून सुद्धा खूप चांगलं भरघोस उत्पादन आपल्याला मिळू शकते. त्यानंतर तूर या पिकामध्ये शेंडा खोडणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. जेव्हा आपलं पीक हे 30 ते 35 दिवसांचं होईल तेव्हा वरचा एक टॉपचा शेंडा खोडणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर जेव्हा पीक आपलं 55 ते 60 दिवसाचं होईल तेव्हा सुद्धा एक शेंडा खोडणं अतिशय आवश्यक आहे. दुसरा जो शेंडा आपल्याला खोडायचा आहे तो त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहील. परंतु तूर या पिकामध्ये कोणत्याही हालतीमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश खेळती राहील याचा विचार शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच करणं आवश्यक आहे. तूर या पिकाला सुरुवातीपासूनच निंबोळी अर्काची फवारणी करणं अतिशय आवश्यक आहे. आणि जेव्हा हे फुलर अवस्था आणि त्यावेळेस होईल तेव्हा कामगंध सापळे लावणं अतिशय आवश्यक आहे. तूर या पिकामध्ये मर या रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे त्याची बीज प्रक्रिया करणं तेवढंच आवश्यक आहे. आणि

ऑगस्ट महिन्यामध्ये एक बुरशीनाशकाची जसं मेटालेक्झिल आहे याची फवारणी करणं, खोडावर फवारणी करणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला तूर या पिकांपासून खूप चांगलं उत्पादन मिळू शकेल. धन्यवाद.

कृषीवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात आज आपण ऐकलत सुधारित तूर लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात उपवास आणि आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल बडे यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्क नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्क नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93-71-35-53. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्क नीती, एक श्वास एक खास एक विश्वास.
2: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण वाटकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण खरी भूक आणि खाण्याची इच्छा यातील फरक समजून घेतला. आजचा आपला विषय आहे उपवास आणि आरोग्य. आपल्यासोबत आहेत जीवनशैली आणि आहारतज्ञ डॉक्टर राहुल बडे सर. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार श्रोते हो.
2: डॉक्टर, आपल्या संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे उपवास आपण करतो आणि ते अनेक वर्षापासून केले जातात. मग आपण अचानक आता इंटरमिडियंट फास्टिंग इतकं चर्चेत का आलंय? आधुनिक विज्ञानालाही उपवासाची दखल घ्यावी लागली, असं यात नेमकं काय आहे? मग
3: किरण मॅडम, हा खूप सुंदर प्रश्न आहे. खरं म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग ही काही नवीन गोष्ट नाहीये. विज्ञान आज ज्या गोष्टी समजून घेत आहे त्या अनेक संस्कृतींमध्ये शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. पण एक महत्वाचा फरक आहे, पूर्वी उपवासाचा भर काही काळ अन्नापासून दूर राहण्यावरती होता. आज अनेकदा आपण उपवासाऐवजी फक्त पदार्थ बदलतो. कधी शाबुदाना, कधी बटाटा, कधी फराळ, कधी गोड पदार्थ दिवसभर खात राहतो. शरीराला विश्रांती मिळतच नाही. विज्ञानाने आता हे दाखवून दिलं आहे की काही काळ आपण अन्न न घेतल्यावर शरीरातील इन्सुलिन कमी होऊ लागतं. इन्सुलिन हे ऊर्जा साठवण्याचा हार्मोन आहे. जेव्हा इन्सुलिन वारंवार वाढत राहतं तेव्हा शरीराचं लक्ष पचन आणि ऊर्जा साठवण्यावर असतं. पण इन्सुलिन कमी झाल्यावर शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्याची संधी मिळते. त्यामुळे शरीरातील सूज, रासायनिक ताण आणि चयापचयातील बिघड कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणून उपवास हा फक्त धार्मिक प्रथा नाही तर शरीराच्या जैविक रचनेशी सुसंगत अशी प्रक्रिया आहे.
2: डॉक्टर, बहुतेकदा आपण फक्त वजन कमी करण्याचा उपाय म्हणूनच उपवासाकडे पाहतो. उपवासाचे इतर फायदे पण आहेत का? मग
3: श्रोते हो, वजन कमी होणं हा उपवासाचा एक परिणाम आहे पण तो मुख्य उद्देश नाहीये. उपवासामुळे शरीराला सतत अन्न पचवण्यापासून थोडी विश्रांती मिळते. इन्सुलिनची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. अनेक संशोधनांमध्ये इन्फ्लमेशन, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्सुलिन रेझिस्टन्स यांच्यावर सकारात्मक परिणाम उपवासाचे दिसून आले आहेत. म्हणून उपवासाकडे आपण फक्त वजन काट्याच्या आकड्यांमधून पाहू नये, तो शरीराच्या चयापचयाला विश्रांती देण्याचा एक मार्ग आहे.
2: डॉक्टर, खूपदा असं होतं की उपवास केला की ऍसिडिटी वाढते आणि मग डोकदुखीही सुरू होते, म्हणून खूपदा उपवास पण टाळले जातात. यात कितपत तथ्य आहे?
3: मॅडम, हा सर्वात सामान्य गैरसमज आहे. मुळात योग्य प्रकारे जर आपण उपवास केला तर ऍसिडिटी होत नाही. पण ज्यांना आधीपासूनच नियमित जेवण, जास्त चहा, कॉफी, तंबाखू, मद्यपान किंवा पचनाचे विकार आहेत त्यांना त्रास जाणवू शकतो. उपवासाच्या नावाखाली दिवसभर फराळ आणि गोड पदार्थ जर खाल्ले जात असतील तर त्यातूनही त्रास वाढतो. म्हणून अनेकदा समस्या ही उपवासामुळे नसते तर उपवास करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे असते.
2: डॉक्टर, आजकाल अनेक जण रात्री उशिरा खातात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेवतात, म्हणजे उपवासाचे तास तर पूर्ण होतात, मग त्याला योग्य उपवास म्हणता येईल का?
3: श्रोते हो, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. उपवासात फक्त किती तास अन्न घेतलं हे महत्वाचं नसतं तर ते कोणत्या वेळी घेतलं हेही महत्वाचं आहे. आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक घड्याळ आहे ज्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. सूर्योदयानंतर पचन संस्था आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते, सूर्यास्तानंतर ती कमी होऊ लागते. म्हणून सकाळी 8 ते संध्याकाळी

0: सहा यावेळेत खाल्लेलं अन्न आणि रात्री 10 ते सकाळी 10 यावेळेत खाल्लेलं अन्न शरीर सारख्याच प्रकारे हाताळत नाही, म्हणून दिवसाच्या प्रकाशात खाणं आणि रात्री पचन संस्थेला विश्रांती देणं हे अधिक नैसर्गिक मानलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपवासाचा फायदा हा एका दिवसाच्या उपवासामुळे होत नाही, तो रोजच्या खाण्याचा आणि न खाण्याच्या वेळेमध्ये योग्य अंतर निर्माण झाल्यामुळे होतो.
1: डॉक्टर, अतिशय सुंदर माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिली. उपवासाचं खरं सामर्थ्य आपण काय खातो यात नाही, तर खाण्याच्या आणि न खाण्याच्या वेळेत योग्य अंतर निर्माण करून शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आहे, हेच डॉक्टर राहुल बडेसरांनी आज आपल्याला सांगितले. श्रोते, पुढील भागात आपण का खातो अर्थात अन्नाच्या कार्याविषयी जाणून घेऊया. याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत असतील जीवनशैली आणि आहारतज्ञ डॉक्टर राहुल बडेसर. धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्क नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्क नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93-71-35-53. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्क नीती, एक श्वास एक खास एक विश्वास.
3: आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे त्या अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमान वाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात

0: किंवा शेतात विनाकारण आग लावू नये, जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत, वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्वाची आहे ती जगवणे, कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:55 झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा. पण तत्पूर्वी
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील शांता शेळके यांची रचना.

आशा भोसले. आशा भोसले यांच्या स्वरातील शांता शेळके यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती हेमंत भोसले यांनी. श्रोतेहो, इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता ऐकूया प्रीती संगम या नाटकातलं विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं प्रल्हाद केशवत्रे यांचं नाट्यपद. संगीतबद्ध केलं आहे अनंत दामले यांनी.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश.

श्रोतेहो, चौकट राजा या चित्रपटातलं आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. इंद्रधनू या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण पुन्हा एकदा घेऊ शकाल 7:50. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:10 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी

युगायुगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 334.98 कोटी रुपयांची मदत जाहीर. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे हस्तांतरण. एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले. शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त. आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 5 खेळाडू राखून विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यात मार्च एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 334.98 कोटी रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. या मदतीमध्ये कोकण विभागातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209.10 कोटी रुपयांच्या विशेष मदतीचा समावेश आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर मधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान ही मदत पुढील 15 दिवसांच्या आत वितरित केली जाईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे 22,500 रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार असून निधीचं वितरण जलदगतीनं करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,
1: या लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, हे सर्व मिली भगत आहे. ज्या ठिकाणी मिली भगत आहे त्या ठिकाणी तपासून एमपीडीएची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे. परंतु आता आम्ही संपूर्ण राज्याचा ईटीएस करतोय. यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा वाळूचा ईटीएस करत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि या ईटीएस मध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासनाच्या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे. आणि या प्रकरणातही शासनाने गुन्हा दाखल करत पण लक्ष घातलं आहे. पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गंभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल.
0: राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत.

यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता सुमारे 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यावेळी म्हणाले. एमआरओ, कार्गो हब आणि इतर आधुनिक सुविधांमुळे नागपूर

0: मारो, कार्गो हब आणि इतर आधुनिक सुविधांमुळे नागपूर एरोट्रोपोलिस अर्थात विमानतळ आधारित महानगर म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व अधोरेखित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं सांगितलं. कार्गो प्रकल्प, संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक आणि आधुनिक सुविधा यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी नागपूर विमानतळाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण तसंच विमानतळाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या पॅक्ड एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. त्यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. संकटपूर्व काळातील वापराच्या तुलनेत घाऊक एलपीजी पुरवठ्याचे निर्बंध 50% कमी करण्यात आले असून त्यामुळे उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मोहरम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवतेच्या, न्यायाच्या आणि हक्काच्या रक्षणासाठी करबला इथं दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. यानिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढण्यात येतात. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं घडलेल्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय येत्या 29 तारखेला जाहीर केला जाणार आहे. न्यायालयानं आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली होती, मात्र गुन्ह्याबाबत सबबी सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर न्यायालयानं आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचं नमूद करत त्याला दोषी ठरवलं. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा तसंच संशयित पेढा जप्त केला. या पेढ्याची किंमत जवळपास 2 लाख रुपये असून 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पारडी टोलनाका इथंही अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत निकृष्ट दर्जाच्या 29,676 किलो सुपारीचा साठा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 86,36,000 रुपये इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातल्या विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीनं दिलेल्या विविध सूचनांनुसार मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तसंच जात पडताळणी प्रमाणपत्र निर्धारित मुदतीत वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करावा असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कोणताही अर्ज 90 दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली. महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मँचेस्टर इथं झालेल्या साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघानं निर्धारित षटकात 8 बाद 136 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेल्या भारतीय महिलांनी 17व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. 53 धावा करणारी शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात समाधानकारक पाऊस पडत असल्यानं शेती कामांना वेग आला आहे. जालना जिल्ह्यात बहुतांश भागात काल पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. या पावसामुळे कपाशी लागवडीसह खरीपातल्या

0: रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी आडगाव परिसरात जोरदार पाऊस पडला. मांडणी बोथीकोळी आणि ज्ञानगंगा प्रकल्प परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा आहे. हवामान विभागानं आज मराठवाडा विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. लातूर धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 334.98 कोटी रुपयांची मदत जाहीर. गौण खनिज माफी आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आणि नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे हस्तांतरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:20 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आमच्या केंद्रावरून आपण ऐकणार आहात. 7:50 इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजश्री शाहू. श्रोतेहो, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत छत्रपती राजश्री शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 9:10 आंतरराष्ट्रीय योग पंधरवडा निमित्त कार्यक्रम योग संवाद. योग शिक्षक उमेश दरक यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. आजचा विषय आहे जीवनशैलीजन्य आजाराचे योगाद्वारे व्यवस्थापन. 9:20 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात. 10 वाजता गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 नशामुक्त भारत व्यसनमुक्तीची हाक नशामुक्त भारताची साथ सहभाग डॉक्टर सुनील नागरगोजे आणि प्रियदर्शनी टिंगरे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत नयन पवार. गाता रहे मेरा दिल. 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. श्रोते हो, 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त राजश्री शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापिका डॉ गीतांजली बोराडे यांची मुलाखत. आजची रेसिपी मँगो ब्लास्ट.

0: आणि कौटुंबिक श्रुतिका हलकफुलक आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही कार्यक्रम. यानंतर 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: आयोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरंय.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंथ यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंथ यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
0: हो, खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन

0: 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषी नीतीबरोबरच उद्योग नीती, व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जल नीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर
1: सर, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे. म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जातं. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांध

0: यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी. साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी, यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा, म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत, आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं, म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे, आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा, हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचा अत्यंत वेगळा अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. एफ एम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: श्रोते हो, 7:40 होत आहेत।

0: प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
1: साड्यांची महाराणी स्वामिनी सादर करत आहे स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.

0: स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही। स्वामिनी साड्यांची महाराणी।
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
3: मग मी पण जातो।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी।
5: गाणं ऐकताय ना?
6: हो, हा रेडिओ लावला तो सहज। बस बस बस, काय म्हणतोय?
5: मी आणि सुनेत्रा या सुट्टीत नेपाळला जाऊन येऊ म्हणतोय।
6: अरे वा, चांगलं बेत आहे। हो पण सुनबाईला सुट्टी मिळणार आहे का?
5: हो, 8 दिवस जाऊन येता येईल म्हणली परवा, म्हणून मग प्लॅन करीन आता।
7: घ्या घ्या, चहा घ्या।
6: ऐकलंस का रवी काय म्हणतोय ते?
7: काय?
6: नेपाळला जातो म्हणतोय दोघे जण।
7: अरे फार छान आहे तो सगळा भाग, या या पाहून या दोघ जण। हवा छान आणि कितीही पाहिलं तरी समाधानच होत नाही असा परिसर। भडगाव, नागरकोट, काठमांडू एवढंच पाहून अगदी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स न पाहता जरी परत आलं ना तरी आनंदच वाटेल, इतका आवडला मला नेपाळ।
6: आणि बरं का रवी, आम्ही सप्टेंबरमध्ये गेलो होतो तिथे आणि तेव्हा तिथे इंद्र जत्रा होती। अरे बापरे, केवढा तो उत्सव, काय ग, आठवत आहे का?
7: हो तर, आणि ती कुमारी देवी अजून माझ्या डोळ्यासमोर आहे, तो कोवळा चेहरा। 3-4 वर्षाचीच असेल नाही का होती?
5: काय, 4 वर्षांची देवी? कुणाबद्दल बोलताय तुम्ही?
6: हो अरे, 4 वर्षांची देवी। बस बस बस, खाली बसून विचार, तुला फार आश्चर्य वाटेल अशी कथा आहे।
5: हा अण्णा, तर ती 4 वर्षांची देवी काय प्रकरण आहे?
6: सगळ्या जगात अशी एकमेव देवी आहे बर काही, म्हणजे मूर्ती नाही, जिवंत माणूसच, लहान मुलगीच रे, तिचीच देवी म्हणून पूजा होते। नेपाळच्या राजघराण्याला तिचा आशीर्वाद आहे।
5: मला काहीच कळत नाही अण्णा, म्हणजे तुम्ही म्हणताय की नेपाळच्या राजघराण्याची कुलदेवता ही जिवंत मुलगी आहे, हे कसं काय? म्हणजे पूर्वीपासूनच आहे का ती तिथे?
8: नेपाळची कुलदेवता जिवंत मुलगी, हा काय प्रकार आहे अण्णा?
6: या या सुनबैया।
8: रवी काय म्हणतायत अण्णा, हे मला सांगा ना।
5: अगं मीही त्याच उत्सुकतेनं बसलोय, अजून मलाच काही कळलेलं नाहीये, सांगा ना अण्णा, आम्हाला दोघांनाही सांगा। बस ग सुनेत्रा।
0: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे।
9: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी।
6: आता सांगतो, नेपाळच्या राजघराण्याची कुलदेवता म्हणजे तलेजू भवानी।
8: तलेजू का? तुळजा भवानी।
6: बरोबर, ती तुळजा भवानीच आहे, नेपाळमध्ये तिला तलेजू भवानी म्हणतात।
5: म्हणजे ही आपलीच देवी, आपल्याकडची तुळजा भवानी, पण ती तिकडे कशी गेली? तिकडच्या राजांची कुलदेवी कशी झाली?
7: इकडचे राजे तिकडे गेले तेव्हा ती गेली त्यांच्या बरोबर,
8: पण तिकडच्या राजांनी स्वीकारली कशी ती देवी?
6: इतिहास फार आश्चर्यकारक वाटतो कधी कधी। अरे हरिसिंह देव नावाच्या कर्नाटक राजानं एकेकाळी म्हणजे 14व्या

0: शतकात पार नेपाळच्या सीमेपर्यंत धडक मारून सिम्मरोंगड नावाचं एक छोटं राज्य जिंकून घेतलं. तो तिथे असतानाच कियासुद्दीन तुघलकानं त्या राज्यावर स्वारी केली तेव्हा हरिसिंह देव तात्पुरती माघार घेऊन आपल्या निवडक सैन्यासकट नेपाळमध्ये घुसला. काही जण म्हणतात की नेपाळच्या मल्ल राजानं त्याचं स्वागत करून त्याला राज्यात खूप अधिकार दिले. काही जण म्हणतात मल्ल राजा घाबरला आणि त्यानं आपली राजगादी हरिसिंह देवाच्या हवाली केली. काही असो, हरिसिंह काही काळ नेपाळचा सत्ताधारी बनला आणि योग्य वेळ साधून पुन्हा त्यानं परत येऊन तुघलकाच्या सैन्याकडून आपलं राज्य परत मिळवलं.
1: मात्र त्याचे पुष्कळ लोक मागं राहिले. मल्ल राजाच्या घराण्यात त्याच्या घराण्यातल्या मुलीनं लग्न केलं आणि त्याची कुलदेवता तुळजाभवानीही त्यानं नेपाळात नेली होती ती तशीच तिथं कायमची राहिली. हरिसिंहासाठी त्याची कुलदेवता म्हणून ती तिथं नेली गेली होती पण मग तिथल्या राजांचीच ती देवी बनून गेली.
0: आपण दर्शन घेऊ शकलो तिचं, वा वा वा, केवढं भाग्य आमचं.
2: म्हणजे काय, तिचं दर्शन फक्त राजेच घेऊ शकतात की काय?
1: होय ग बाई, फक्त इंद्रजत्रेच्या वेळी कुमारी देवीचा उत्सव असतो ना तेव्हाच. एक दिवसापुरतं खुलं असतं देवीचं मंदिर, बाकी वर्षातले सगळे दिवस बंद.
0: पण काय म्हणा, मन तृप्त झालं ती मूर्ती बघून.
3: कमाल आहे, मूर्ती आहे म्हणता देवीची आणि चार वर्षांची जिवंत देवी पाहिली म्हणता, काय प्रकार काय आहे नक्की तिथे?
0: तिथे तलेजू देवी मूर्ती रूपात तर आहेच पण तिची प्रतिनिधी म्हणून एक हाडा मांसाची जिवंत देवीही आहे.
2: म्हणजे जिची पूजा होते अशी देवी?
1: हो तर, पूजा होते, मिरवणूक निघते, लोक तिच्या पायावर डोकं ठेवून तिचं दर्शन घेतात.
3: कमाल आहे, पण ही प्रथा अगदी अलीकडची असेल. ती देवी चारच वर्षांची आहे म्हणलात ना?
0: छे, अगदी फार जुनी प्रथा आहे, जयप्रकाश मल्ल नावाच्या 200 वर्षापूर्वींच्या राजाच्या काळापासूनची.
2: पण मग देवी चार वर्षांचीच कशी?
1: सगळा इतिहास फार नवलाच आहे बाई. अरे, तो जयप्रकाश मल्ल म्हणून जो कोण राजा होता ना, तोही अर्थात तलेजूचा भक्तच. तेव्हा कुमारी देवी नव्हती, पण एक दिवस राजवाड्याच्या आसपास एक किशोर वयाची मुलगी त्यांना फिरताना दिसली. तिकडचे नेवारी क्षत्रिय लोक आहेत ना, त्यांच्यापैकीच होती ती. ती सांगायला लागली की तलेजी देवी तिच्यामधून प्रकट झाली आहे.
2: म्हणजे आपण देवी अंगात येणं, संचार होणं वगैरे म्हणतो तशी?
1: बरोबर, अगदी तसंच ती म्हणत होती. राजाच्या कानावर गेलं तेव्हा त्याला ती लबाडी वाटली आणि त्यानं त्या मुलीला सरळ राज्याबाहेर हाकलून लावलं. पण त्याच रात्री राजाची एक राणी म्हणायला लागली की तिच्याही अंगात देवी आली आहे. राजा गोंधळला, हा काय प्रकार आहे?
3: नॅचरली, खरंच काय प्रकार होता?
1: कोण जाणे, पण राजानं सैनिक पाठवून त्या मुलीला शोधून आणलं आणि म्हटलं की आजपासून ही सजीव तुळजाभवानी आहे. आणि त्या क्षणी म्हणे राणी पूर्वीसारखी झाली, म्हणजे बरी झाली, आणि ती मुलगी देवी म्हणून राजवाड्यात राहायला आली. राजानं मग तिच्यासाठी स्वतंत्र घरच बांधलं.
3: कमाले, विश्वासच बसत नाही.
4: अहो चला चला, स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
6: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
7: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
5: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट. मग मी पण जातो.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
8: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
4: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
5: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.

0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
1: अहो चला चला स्वामिनीच्या ईशा सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ 50% डिस्काउंट।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठेकर रोड पुणे।
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आपण ऐकलात। आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। 7:50 झाली आहेत। आता आस्वाद घेऊया इंद्रधनू या मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा। श्रोतेहो हे पहिलं गीत आहे उषा मंगेशकर यांनी गायलेलं। शांता शेळके यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: येते बाळाची फुलदाणी बघितली का? माझ्याकडे बघते आणि हसायला लागली. दात काढू नको उगच.
2: बघ रश्मी, मी म्हणाले होते ना
3: अगं बाई,
2: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपोळ्यावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून.
3: अगो बाई,
4: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय? तेव्हा नक्की ऐका कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

0: चंदनाची चोळी अंग अंग जाई या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. आणि याबरोबरच आजचा इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.
1: अग मी होते ना बाहेर.
2: मग
1: तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना
2: काय
1: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी. खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो. तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला.
2: खुर्चीला जेवायला वाढ
3: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की आहे का कौटुंबिक श्रोतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता.
0: यानंतर 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 8:30

0: World Cup in Manchester. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
2: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार एफटीए हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफने कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक

व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने 21 जून रोजी झालेल्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी कॅराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ईच्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ईमध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अॅमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये
विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी आणि महिला टी

0: ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 8:40 झालेली आहेत. श्रोतेहो, छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
2: अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड.
3: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: वागत आहे रे, चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचं त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या तायडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.

0: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण तिथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होतं.
1: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
2: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
3: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
2: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
1: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
2: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
4: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
5: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल?
6: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषण ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्ती

0: ते चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता त्याचं पुढं काय झालं ते ऐक.
1: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं. आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला.
2: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.
3: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
4: काय गंगाराम, कसा चाललाय व्यवसाय?
5: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही. लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
4: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक.
3: महाराज चहा पितात आणि लोकांच्या गोळक्यात शांतता पसरते.

0: थोर विचार। स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं।
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 ला आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या। त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया।
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस।
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते। तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली। तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण।

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.

0: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
1: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
0: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत। घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली। पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं। नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला।

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: भाव कारभारी नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत. लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: नाटक चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनी सुरजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की.
2: शाहू छत्रपती लोक

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केलंय।
1: मग कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात, कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया, चल आधी गरमागरम जेवण करूया।

0: श्रोतेहो, आताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज। पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉ श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले। निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड।
1: नमस्कार। बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।
2: हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला। आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, यानंतर काही क्षणातच आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं उर्दूतलं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहात। यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 9 वाजता

0: नमस्कार श्रोते हो योग पंधरवडा आपण साजरा करत आहोत आणि या निमित्तानेच आपली मालिका आहे योग संवाद. आजचा आपला विषय आहे जीवनशैलीजन्य आजारांचं योगाद्वारे व्यवस्थापन. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत योग शिक्षक उमेश दरक. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया. उमेश दरक सर, आकाशवाणीतर्फे मी आपलं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आजचा आपला विषय आहे जीवनशैलीजन्य आजारांचं योगाद्वारे व्यवस्थापन. तर जीवनशैलीजन्य आजार म्हणजे नेमकं काय हो?
1: खरं जर पाहायला गेलं तर आजची जीवनशैली पाहता शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत व्यक्तींच्या. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जसे की जंक फूड आहे, अति गोड किंवा तेलकट पदार्थ खाणे, तसंच व्यायामाचा अभाव आहे, मानसिक ताणतणाव आहेत, अपुरी झोप आहे, व्यसनाधीनता आहे, अशा सर्व गोष्टींमुळे शरीराच्या नैसर्गिक कार्यात बिघाड होतो आणि यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांना जीवनशैली जन्य आजार असं म्हणतात. आधी कोणकोणते आजार निर्माण होतात तर साधारणतः मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, ॲसिडिटी आहे, बद्धकोष्ठता आहे आणि मूळव्याध आहे, यांसारखे आजार जे आहेत ते निर्माण होतात.
0: मधुमेह आता प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती आहे की ज्याला मधुमेह आहे, अशामध्ये तुम्ही काय सांगाल की मधुमेहाच्या व्यवस्थापनात योग आपल्याला कशा प्रकारे मदत करेल?
1: अगदी. मधुमेह व्यक्तीने तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाभ्यासाचा अंतर्भाव केलाच पाहिजे. याशिवाय आहार नियंत्रणाकडे देखील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता योगासनांमुळे काय होतं तर विशेष करून शरीरांतर्गत दाब आणि ताण निर्माण होतात आणि विशेष करून आपण मधुमेह नियंत्रणासाठी पोटावर दाब आणि ताण निर्माण होणारी आसनं देतो आणि यामुळे स्वादुपिंडाला म्हणजेच पॅनक्रियाजला चांगला छान मसाज मिळतो आणि यामुळे इन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या बीटा पेशी पुन्हा सक्रिय होतात आणि त्यामुळे थोडासा मधुमेह नियंत्रणास येण्यास मदत मिळते. तसंच योगाभ्यासानं शरीरातील सर्व स्नायू अधिक सक्रिय होतात आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचा ऊर्जेसाठी योग्य वापर होतो आणि त्यामुळे देखील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याशिवाय ताणतणावामुळे कॉर्टिसल नावाचा जो संप्रेरक आहे तो वाढत असतो आणि योगाभ्यासामुळे नेमका तो कमी होतो आणि त्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि यामुळे देखील साखर नियंत्रणात राहते.
0: अगदी. आणि सर, ज्याप्रमाणे मधुमेहाने आपल्या घरात शिरकाव केलेला आहे, प्रत्येकाच्या जीवनात त्यांनी शिरकाव केलेला आहे, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, तर ब्लड प्रेशरचे पण पेशंट खूप वाढत आहेत. तर मग उच्च रक्तदाब आणि ताण कमी करण्यासाठी योग कशा प्रकारे मदत करतो?
1: खरं तर मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही आजारांना सर्वात महत्वाचं कारणीभूत जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आजची जीवनशैली. अशा व्यक्तींनी जर योगाभ्यासाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंतर्भाव केला तर त्याचा निश्चितच या दोन्ही आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा माणूस तणावात असतो तेव्हा अनुकंपी मज्जासंस्था म्हणजेच सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम उत्तेजित होते आणि ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो. योगाभ्यासामुळे पराकंपी मज्जासंस्था म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते जी शरीराला शांत करते, परिणामतः उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. तसंच नियमित योगासनांमुळे रक्तवाहिन्या लवचिक बनतात आणि मऊ बनतात आणि त्यामुळे रक्ताभिसरण जे आहे ते सुरळीत होतं, त्यामुळे हृदयावरील देखील ताण कमी होतो. तसंच भ्रामरी किंवा अनुलोम विलोम प्राणायामामुळे देखील मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे चिडचिड, भीती, नैराश्य कमी होऊन रक्तदाब सामान्य होण्यास मदत मिळते.

0: अद्रक सर जसं मधुमेह आणि उच्च रक्तदाब जसा आपल्या जीवनामध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे, त्याप्रमाणे लठ्ठपणा हाही आपल्यामध्ये एक वाढलेली समस्या दिसून येते. मग फक्त ते स्त्री आणि पुरुष नाही तर लहान मुलांमध्ये पण लठ्ठपणा वाढल्यासारखं दिसतं. तर मग लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासनं कशा प्रकारे उपयुक्त आहेत?
1: लठ्ठपणा हा पुन्हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे आणि जंक फूड पॅकिंग फूड्सचं वाढतं हे प्रमाण यामुळे लठ्ठपणा जो आहे तो खूपच वाढत चाललेला आहे. आणि खरं तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी केवळ योगासनांचा अभ्यास करून चालणार नाही तर पूर्ण जीवनशैलीकडेच आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यातल्या त्यात आहाराकडे प्रामुख्यानं खूप आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आहार नियंत्रण आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासोबत योगाभ्यासाची देखील आपल्याला जोड द्यावी लागेल, तरच लठ्ठपणा

0: सोबत योगाभ्यासाची देखील आपल्याला जोड द्यावी लागेल, तरच लठ्ठपणा खऱ्या अर्थानं आपल्याला नियंत्रणात आणता येईल. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम वेगवान करणारी आणि पोटाच्या व मांड्यावरच्या स्नायूंवर कार्य करणारी आसनं आपल्याला ह्याच्यामध्ये अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. जसं पाहायला गेलं तर सर्वांग सुंदर परिपूर्ण असा व्यायाम प्रकार जर कुठला असेल तर तो सूर्यनमस्कार. सूर्यनमस्काराच्या अभ्यासामुळे खूप चांगला मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि शिवाय सूर्यनमस्काराच्या अभ्यासामुळे पोटाअंतर्गत खूप छान दाब आणि ताण निर्माण होण्याची प्रक्रिया सारखी घडत असते आणि त्यामुळे अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी होण्यास मदत मिळते. शिवाय इतर आसनंसुद्धा खूप महत्त्वाची, दंडस्थितीत जर तसं पाहायला गेलं तर त्रिकोणासन आहे, पार्श्वकोणासन आहे, या प्रकारची जी आसनं आहेत ती कमरेवरची आणि पाठीवरची जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी करण्यासाठी ही आसनं देखील अत्यंत उपयुक्त आहे. विपरीत शयनस्थितीतली आसनं आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये भुजंगासन आहे, धनुरासन आहे. या आसनांच्या अभ्यासामुळे पोटावर खूप छान दाब निर्माण होतो आणि ताण निर्माण होतो. विशेष करून धनुरासनामध्ये तर संपूर्ण शरीराचा भार पोटावर येतो आणि त्यामुळे पोटात जो अतिरिक्त घेर आहे तो कमी करण्यासाठी भुजंगासनाच्या अभ्यासामुळे मदत मिळते. शिवाय मांड्यांच्या स्नायूमध्ये, हाताच्या दंडांच्या स्नायूंमध्ये देखील भरपूर प्रमाणात ताण निर्माण होतो आणि त्यामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारून त्यांची देखील कार्यक्षमता वाढते आणि तेथील जी अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय बैठक स्थितीतल्या जर आसनं आपण पाहायला गेलो तर पश्चिमोत्तानासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे. पश्चिमोत्तानासनामुळे पोटाअंतर्गत भरपूर दाब निर्माण होतो त्यामुळे पोटातील अंतरिंद्रियांवर खूपच चांगला अनुकूल परिणाम होतो. आणि अर्धमत्स्येंद्रासनाचं वैशिष्ट्य असं आहे की पाठीचा कणा सरळ ठेवून त्याला धुणं पिळलं जावं त्या पद्धतीने त्याला पिळ दिला जातो, त्यामुळे पोटाला देखील छान पिळ बसतो आणि त्यामुळे या पिळामुळे पोटातील अंतरिंद्रियांवर आणि अतिरिक्त चरबीवर देखील खूप चांगला परिणाम होऊन पोटाचा घेर कमी होण्यासाठी मदत मिळते. तर अशा पद्धतीनं आपण योगासनांचा उपयोग करून शिवाय तर ह्याला आहाराची जोड देऊन आपण लठ्ठपणावर नियंत्रण मिळवू शकतो.
1: अगदी, खूपच छान सर. औषधोपचारांसोबतच योगाचा समन्वय कशा प्रकारे आपल्याला साधता येईल?
0: हो, आता अनेकांचा असं एक गैरसमज आहे की योगासनं करायला लागलं की कुठली औषधं घेण्याची आवश्यकता नाही, पण खरं पाहायला गेलं तर तसं करू नये. कारण की योग ही कोणतीही जादू नसून एक संथ आणि शाश्वत अशी ही प्रक्रिया आहे आणि त्यामुळे योगाभ्यास सुरू केल्यानंतर लगेचच कोणती औषधं बंद करू नयेत. हां, आता डॉक्टरांच्या सल्ल्यानं सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांसोबत आपण ह्याला पूरक उपचार म्हणून ह्या योगासनांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंतर्भाव करू शकतो. आणि अर्थातच सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला योगासनांचा अभ्यास करायचा असतो तो तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या आसनांचा अभ्यास करायचा. मग आसनांचा अभ्यास करत असताना शरीरामध्ये काही सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते आणि सकारात्मक बदल घडायला सुरुवात झाली, आहाराची जोड दिली, जीवनशैलीत बदल केला आणि योगासनांचा दैनंदिन जीवनामध्ये आपला अंतर्भाव केला, तर सकारात्मक बदल घडत असताना ठराविक वेळी आवश्यक ज्या तपासण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं गरज असली तर, म्हणजे अर्थात ते डॉक्टरच ठरवतील की जसा सकारात्मक बदल घडत जाईल तसतसं ते औषधाचं प्रमाण जे आहे ते कमी होत जाईल. अर्थात ह्याच्यामध्ये सगळीच औषधं बंद होतील असं नाही, काही औषधांचं प्रमाण निश्चित त्याच्यामध्ये कमी होईल आणि काही औषधं तशीच चालू राहू शकतील. तर अशा पद्धतीनं आपण एक पूरक उपचार पद्धती म्हणून आपण योगासनांचा वापर करू शकतो. मग अशा वेळी आपण नियमित वैद्यकीय तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे डोस आपण हळूहळू कमी करू शकतो. ह्या योगासनांसोबत प्राणायामाची जोड देखील देणं, म्हणजे प्राणायाम आणि ध्यानाचा अभ्यास करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. प्राणायामामध्ये म्हटलं तर अनुलोम विलोम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, यांसारखे जर प्राणायामाचा अंतर्भाव केला आणि शिवाय ध्यानाचा अभ्यास जर केला तर खूपच सकारात्मक बदल आणि जलद गतीने आपल्याला शरीरातले सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि औषधांचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल.
1: अगदी, खूपच छान सर. श्रोते हो, बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोग यांसारखे जीवनशैलीजन्य आजार वाढत आहेत आणि अशा परिस्थितीत योग हे केवळ उपचाराचेच नव्हे तर प्रभावी व्यवस्थापनाचं आणि प्रतिबंधांचंही साधन ठरतं. तर नियमित योगासनं, प्राणायाम आणि ध्यान यामुळं शरीराची कार्यक्षमता सुधारते, तणाव कमी होतो, मन शांत राहतं आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याची प्रेरणा मिळते. यामुळं योगा औषधोपचारांना पूरक मदत मिळून जीवनाचा दर्जाही उंचावतो. चला तर मग निरोगी आणि संतुलित जीवनासाठी योगाला आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवूया. हाच या आजच्या आपल्या चर्चेचा संदेश होता।

0: निष्कर्ष होता. डरक सर, तुम्ही आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांसाठी इतकी छान उपयुक्त माहिती दिली यासाठी मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम योग संवाद आपण ऐकला आहात. योग शिक्षक उमेश धरक यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद, विषय होता जीवनशैलीजन्य आजाराचे योगाद्वारे व्यवस्थापन. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 9:21 झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, चित्रपट निर्माते धर्मा प्रॉडक्शनचे संस्थापक यश जोहर यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त ऐकूया त्यांच्या चित्रपटातली काही गीतं.

0: दोस्ताना या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं. आनंद बक्षी यांचं संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: अरे देवा, हा पोरगा इथं हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर. काय करू, जाऊ दे. मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी.
2: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की आहे का कौटुंबिक श्रोतिका हलकं फुलकं येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात.
0: श्रोते हो, आता ऐकूया दुनिया या चित्रपटातलं हे गीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं दुनिया या चित्रपटातलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आर टी परमन यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच आमचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. यानंतर 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

अमरात रोया या जो प्यार।

आयला रे या चित्रपटातलं ऋषिकेश आणि क्षितिज वाघ यांनी गायलेलं नितीन दीक्षित यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीतगुंजन हा मराठी चित्रपट संग

गीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आम्ही सातपुते या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

0: स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या युगलस्वरातलं मिथवा या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी. श्रोतेहो, गीत गुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: हा बुद्धू,
1: काय?
2: अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर

0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल राहा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्ता यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे V. हरिकृष्ण यांनी.

लय भारी या चित्रपटातलं सोनू निगम आणि सायली पंकज यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. आणि श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हाफ तिकीट चित्रपटातलं हे गीत.

0: हाफ टिकीट या चित्रपटातलं हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. क्षितिज पटवर्धन यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं जी व्ही प्रकाश कुमार यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 10:30 आणि 22 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नशामुक्त भारत. व्यसनमुक्तीची हाक, नशामुक्त भारताची साथ. सहभाग डॉक्टर सुनील नागरगोजी आणि प्रियदर्शनी टिंगरे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार.
1: श्रोते हो, आता ऐकूया नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कार्यक्रम. व्यसनमुक्तीची हाक, नशामुक्तीची साध. सहभाग मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर सुनील नागरगोजे आणि समुपदेशिका प्रियदर्शनी टिंगरे. सादर करते नय

0: पवार,
1: श्रोते हो, सर्वसाधारणपणे तरुण वर्ग अथवा युवक युवती या आपल्या समाजाचा खूप मोठा आधार असतो. युवा पिढीकडे सर्वच समाज, कुटुंब मोठ्या आशेनं बघत असतो. युवा पिढीची प्रगती कुटुंब आणि पर्यायानं देशाला उज्ज्वल भविष्य देत असते. मात्र या गतिमान आणि तणावपूर्ण तंत्रज्ञानयुक्त जीवनशैलीमध्ये एक भीषण समस्या निर्माण होतीये. तणावपूर्ण जीवनशैलीला तोंड देण्यासाठी अनेक वेळा आपली तरुण पिढी शॉर्टकट शोधायचा प्रयत्न करतायत आणि सहजच अंमली पदार्थांचं सेवन ह्याचं प्रमाण मात्र वाढतंय. ही एक गंभीर समस्या आपण अनुभवत आहोत. व्यसनाधीनता वाढली की हळूहळू त्या व्यसनाच्या विळख्यात ही पिढी अडकते आणि मग स्वतःचं आयुष्य, कुटुंबाचं भविष्य आणि सोबतच देशाचं भविष्य अंधकारमय होतंय. त्यामुळे भावी पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या उद्देशानं 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. किशोरवयीन मुलं क्षणिक आनंदासाठी अंमली पदार्थाच्या जाळ्यात अडकतायत आणि जीवनात नकारात्मक बनू लागतात. म्हणून स्वतःचं, कुटुंबाचं आणि राष्ट्राचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अंमली पदार्थांना नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि सुखी आयुष्याला जवळ केलं पाहिजे. श्रोते हो, नशामुक्त भारत अभियान सुरू आहे. आपला समाज नशामुक्त व्हावा यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेतच. मात्र या प्रयत्नांना नागरिकांची जोड असावी लागते. तर प्रत्यक्ष अनुभवातून येणाऱ्या समस्या, प्रयत्नांनी मिळवलेलं यश या गोष्टींचा प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या लोकांमुळे प्रभाव वाढतो. म्हणूनच अशा नशामुक्त भारत करण्यासाठी स्वतः आवर्जून काम करणारे डॉक्टर सुनील नागरगोजे यांना आज आपण निमंत्रित केलं आहे. त्यांनी त्यांचं स्वतःचं मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलेलं आहे आणि अनेक लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: आणि त्यांच्या सोबतच आपल्या सोबत आहेत प्रियदर्शनी टिंगरे. ह्या समुपदेशनाचं काम करून त्या लोकांना नशामुक्त करण्यासाठी प्रवृत्त करतायत. तर आज आपण या दोघांसोबत संवाद साधणार आहोत आणि नशामुक्त भारत अभियानासाठी ते कसे प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. सुनील नागरगोजे सर, प्रियदर्शनी टिंगरे मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: नशामुक्त अभियान म्हणजे नक्की काय?
2: नशामुक्त भारत अभियान हे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाकडून देशव्यापी आंदोलन आहे. याच्यामध्ये व्यक्ती, व्यसनाधीन व्यक्तीवर उपचार करणे, त्यांना प्रतिबंध करणे, जनजागृती करणे, समुपदेशन करणे, त्यांचं पुनर्वसन करणे आणि या समाजातील पुनर्स्थापनाची एक साखळी निर्माण करणे हा उद्देश त्यांचा आहे.
1: या अभियानाची मुख्य उद्दिष्ट तुम्ही आता सांगितली. तर आता व्यसनाधीनतेची सद्यस्थिती काय आहे, काय सांगता येईल?
3: सद्यस्थिती फार गंभीर आहे, कारण त्यामुळे तर हे अभियान चालू करायचं शासनाने आयोजित केलेलं आहे. कारण आता युवक आणि विद्यार्थी याच्यामध्ये खूप गुन्हेगारी वाढतीये, आरोग्य बिघडतंय, ताणतणाव वाढतोय, कुटुंब विस्कळीत होतंय आणि याचा कुठेतरी समाजावर परिणाम होतोय. तर समाज जेव्हा विस्कळतो तेव्हा देश विस्कळतो, यामुळे याच्यावर काम करायची गरज प्रामुख्याने भासत आहे आज.
1: ही व्यसनाधीनता शहरी आणि ग्रामीण भागात वेगळी दिसते का?
2: हो, कारण शहरी भागामध्ये मित्र परिवाराचा प्रभाव ह्याच्यावर खूप पडतो आणि बेसिकली शहरी भागामध्ये अवेअरनेस आहे, ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा आणि ह्या गोष्टीचा अवेअरनेस नसल्यामुळं ह्या दोन्हीमध्ये ह्या प्रकारचा डिफरन्स खूप प्रकारे आहे.
1: कुठल्या प्रकारची व्यसनाधीनता जास्त असते शहरी भागामध्ये?
2: शहरी भागामध्ये दारू, गांजा, बटन्स, MD आहे.
1: आणि ग्रामीण भागामध्ये?
2: ग्रामीण भागामध्ये दारू, तंबाखू, गांजा, ग्रामीण भागामध्ये MD वगैरे ह्या गोष्टी फार कमी प्रमाणात यूज केल्या जातात.
3: त्यामध्ये आणखीन एक वाढ होऊ शकते की जसं की अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पिण्याचा जेव्हा समतोल बिघडतो माणसाचा, त्यावेळेस कुटुंब नेहमी म्हणत असतं की याच्यावरती कुठे करणी केलेली आहे किंवा पत्ते खेळत आहेत तर मग आमचं कुठेतरी चांगलं होतंय आणि ते बघावत नाही, त्यामुळे आमच्या कुटुंबाला नजर लागली. या सगळ्या गोंधळात रुग्णाची अवस्था जी आहे की गांभीर्याने वाढायला लागते आणि तिथं कुठेतरी मग शेवट येतो आणि त्यावेळेस मग कुटुंब विस्कळीत व्हायला लागतं आणि हळूहळू सगळ्या गोष्टी नियंत्रणाच्या बाहेर पडतात. यामुळे मग गाव कुठेतरी विस्कळीत व्हायला लागतं आणि रुग्णाचा समतोल नेहमी रुग्ण आरोग्याकडे लक्ष न देता अंधश्रद्धेकडे झुकता होतो आणि त्याची ग्रोथ कुठेतरी वाढ थांबते.
1: त्याला कुठेतरी आजार झाला आहे याची जाणीव होत नाही,
3: याची त्याला दूर दूर पर्यंत जाणीवच नसते, कारण तो आजार म्हणून पाहिलाच जात बघितलं जात नाही, कारण याची लक्षणं नाही दिसत
1: आणि तो काहीतरी व्यसनाधीन झाला आहे म्हणजे तो काहीतरी चुकीचं वागतोय एवढंच फक्त.
3: खरं म्हणलं तर व्यसन ही कन्सेप्ट जी आहे

0: एक फक्त एन्जॉय करणं किंवा आनंद घेणं अशा प्रामुख्याने पाहिलं जातं. आणि समाजात चालतं ना, मग माझा शेजारचा घेतो आहे किंवा माझ्या गावातले बरेच जण घेतो, मग माझा पती किंवा माझा नातलग घेत आहे, तर तिथं कुठं चुकतं? कारण तो अजूनही काम करतो, आमच्या कुटुंबाची जबाबदारी निभावतो, अजून अजून त्याने मला मारामारी करायला सुरुवात केली नाही किंवा पिऊन कुठं पडत नाहीये, तर मग अजूनही तो पेशंट नाहीये किंवा त्या व्यसनाचा मला त्रास होत नाही.
1: तोपर्यंत मी त्याचा विचार करणार,
0: तोपर्यंत मी विचार करत नाही. आणि विचार करेपर्यंत परिस्थिती खूप म्हणजे गांभीर्याची होते.
1: मग त्याच्यानंतर हाताळणं सोपं नसतं.
0: सोपं असतं म्हणजे तिथं आपण स्विच करायला बघतो की नको, मग हा मी नवरा सोडून देते किंवा मुलगाच मी बरखास्त करून टाकते माझ्या संपत्तीतून. इथपर्यंत ही प्रकरणं जायला लागतात. आणि आत्ताचं जे आहे की व्यसन जे आहे खूप भेसळयुक्त चाललेलं आहे आणि त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे की जनजागृती फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे समाजात याचे फार दुष्परिणाम कौटुंबिकरित्या गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून आणि कुठेतरी आहे की आरोग्याच्या दृष्टिकोनातून. कारण व्यसन वाढल्यानंतर अजूनही माझं आरोग्य निरोगी आहे, खराब नाही झालं, म्हणजे लिव्हरचं खराबी नाही झालेली, कुठेतरी खूप सूज आली असंच डॉक्टर म्हणतोय, मग कुठं काय आहे,
1: आजार त्याच्यामध्ये निर्माण झालेला नाही. बरं, हे सगळं होण्याची काही कारण?
2: खरं सांगायचं म्हणजे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने व्यसन हा मानसिक आजार म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तर लोकांना आतापर्यंत हेच माहित नाही की हा आजार आहे. व्यसन करणं म्हणजे फक्त तो व्यसनी झालाय हे लोकांना हे माहित आहे. जोपर्यंत ह्या गोष्टीवर अवेअरनेस होणार नाही याचं प्रमाण आणखी वाढेल.
1: कारण हा त्याचा आजार, हेच त्याचं कारण असतं,
2: त्याचं कारण आहे.
0: आणि त्याच्यासोबत आणखीन म्हणता येईल की जे काही आता वाढतं प्रमाण आहे की सहज उपलब्धता भेटते, व्यसनाची सहज उपलब्धता, म्हणजे बिअर बार कुठेही ओपन आहे, गुटखा सहज भेटतो, किंवा माझा शेजारचे गुटखा खातोय तर मला ते सहज देतात, मी इझिली मागितलं, मग माझं त्यावेळेस वय बघितलं जात नाही की मी 18 वर्षाचा आहे का मी 16 वर्षाचा आहे. आणि त्या सहज पद्धतीनं मी व्यसनाचं पाहतं रूप बघतोय तर कुठेतरी आकर्षण वाटतं आणि आकर्षणाची सुरुवात कुठेतरी तणावात जाते. हो का नाही सर?
2: आपण चर्चा करतोय तर एक सांगायला हरकत नाहीये. मी डिअडिक्शन सेंटर चालवतो तर माझ्याकडे 18 वर्षाची मुलं पण अल्कोहोलिक ऍडमिट आहेत आणि सरकारचा नियम असा आहे की 21 वर्षाच्या नंतरच दारू द्यायला पाहिजे.
1: ती मुलं 18 वर्षाची
2: मुलं माझ्याकडे ऍडमिट आहेत आणि ते इतक्या व्यसनाच्या गंभीर प्रमाणात आहेत, ह्या गोष्टीवर नक्कीच कुठे ना कुठे चर्चा व्हायलाच पाहिजे. कारण ही
1: बरोबर, म्हणजे यांना कशी मिळाली, ही
2: यांना कशी मिळाली, ह्या गोष्टीवर पण विचार करणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. बरं, ह्या व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करायला पाहिजे,
2: हो,
1: तर त्याच्यामध्ये कोणती आव्हानं आहेत, जनजागृती करण्यामध्ये कोणती आव्हानं येतात?
2: जनजागृती करण्यामध्ये आव्हान असे आहेत. एक 15 दिवसापूर्वी मी एक स्टोरी वाचली होती फेसबुकला. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिला एका सोसायटीमध्ये अवेअरनेस प्रोग्राम करायला गेल्या तर त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला.
0: आणि त्यासोबत आणखीन एक म्हणावं लागेल की सोबत शासकीय मदतीची आहे तशी कुटुंबाची पाहिजे आणि समाजाची
2: पाहिजे पण पाहिजे.
0: कारण समाज याला आणखीन लक्षपूर्वक पाहत नाहीये की यानं होणारं नुकसान किती आहे, पाहून दुर्लक्ष होतं.
1: बरोबर.
0: जसं की आता लोकसंख्या खूप वाढत आहे आणि शेजारी कोण राहते याची कल्पना असते.
1: आणि खूप वेळा कुटुंबातल्या लोकांना असं वाटत असतं की माझ्या घरचा जर व्यक्ती व्यसनाधीन आहे तर ते मी कोणाला सांगणार नाही, लपवून ठेवीन.
0: अगदीच. जशी
2: कुटुंबामध्ये शोकांतिका अशी आहे मॅम, खूप फॅमिली ऍडमिट करताना करायला येतात माझ्याकडे, तेव्हा ते वडील फुल पिलेले असतात आणि मुलगा व्यसनमुक्त व्हावं त्यांची इच्छा असते.
1: म्हणजे हे कुटुंबापासूनच
2: किंवा स्वतःपासून जोपर्यंत आपण सुरुवात करत नाहीत, हे व्यसनाचा असा आहे की जोपर्यंत आपण स्वतःपासून सुरुवात करत नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी थोड्याशा अवघडच जात,
0: नियंत्रण देणार नाही थोडक्यात.
1: नक्कीच. म्हणजे व्यसनामुळे होणारे जे काही तोटे आहेत हे आधी कुटुंबातील लोकांना आधी समजावून सांगितले गेले पाहिजेत.
2: एक्झॅक्टली.
0: आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट आहे की जरी ऍडमिट करायला आली आमच्याकडे तरी त्यांचं म्हणण्याचा दृष्टिकोन असतो एवढं घेत नाही तो, पण त्याला फक्त अद्दल घडवायचे म्हणून कुठेतरी आम्हाला त्याला फक्त उपचारासाठी, म्हणजे फक्त अद्दल घडवणं, उपचार हा त्यांच्या डोक्यातील नसतोच,
1: म्हणजे त्याची गरजच नाही,
0: त्याची गरजच नाहीये, फक्त त्याला थोडीशी भीती बसावी जी की आमच्याने आता बसली नाहीये, पण याचं वास्तव स्वरूप त्यांना लक्षातच नाही आलेलं. तो
2: तुम्हाला मी थोड्या वेळपूर्वी जे सांगितलं की हा मानसिक, आता तुम्हाला शुगर झाली हा आजारच आहे, हा मानसिक आजार जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत याच्यावर काम करणं थोडस अवघडच जाणार आहे.
1: तुम्ही जे आतापर्यंत जे सांगताय याच्यावरून असं लक्षात येतंय की युवक पिढी ही व्यसनाधीनतेकडे जास्त वळती आहे. खूप वेळा व्यसनाधीनता ही मित्रांमुळे होते की माझा मित्र घेतोय म्हणून आम्ही ग्रुपनी बसून सगळे मिळून व्यसन करतोय, एक एन्जॉयमेंट ही एक जी भावना असते, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: त्याबद्दल एक म्हणता येईल की आकर्षणाचं, कारण मी जसं म्हणलं

0: युवक आणि विद्यार्थी हे वयच असं असतं की प्रत्येक गोष्ट आकर्षित करत असते आणि त्या आकर्षणामध्ये आहे की मग ते करतायत तर मग काय बाबा ही गोष्ट काय मग सांगणारा सांगतो हा उत्सुकते पडते मग तो म्हणतो की ह्याच्यात थ्रिल असते बाबा किंवा हे बघ बरेच वेळेस वेट म्हणजे वीक असतात मुलं किंवा मुली तर तुझी तब्येत बनेल बिअर थोडीशी घे असं थोडंसं असतं पण हे सगळे मिथ्स चुकीचे आहेत आणि ते चुकीचेच असले पाहिजे. हा जर मेसेज त्यांच्यापर्यंत गेला तर मला वाटतं हे घेण्यात येणार नाही. किंवा नशेचं आहे की पार्टी म्हणलं की 31st म्हणलं तर घेतलंच पाहिजे बाबा पार्टी म्हणलं की घेतलंच बाबा पाहिजे तर असं जे ग्रुपमध्ये होतं त्याला अवॉइड केलं पाहिजे. आणि माझे मित्र घेत आहेत तर मला नाही घ्यायचंय किंवा हे चुकीचंय हे हा संदेश मला
1: नाही म्हणू शकलो पाहिजे
0: मला नाही म्हणता आलं पाहिजे आणि मला त्याच्यापासून दूर राहता आलं पाहिजे.
2: प्लस याच्यामध्ये सोशल मीडिया आहे आपले मीडिया ऍक्टर आहेत तो ही जो पुढे खातोय विमल खातोय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी एकदम अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे
1: आकर्षण
2: नक्कीच वाटतं रोल मॉडेल असतो पुढे खातो म्हणजे खायला हरकत नाहीये ह्याच्यापासून पण सुरुवात होती
1: त्याच्यामुळे ते सुद्धा थांबलं त्याच्यामध्ये तर अशा वेळेला विद्यार्थ्यांना किंवा युवक पिढीला व्यसनापासून दूर ठेवावं ह्याच्यासाठी काही उपाय आहेत का प्रभावी उपाय सांगता येतील का.
0: त्याच्यातला प्रभावी उपाय म्हणजे जोपर्यंत त्यांना कळणार नाही आहे म्हणजे जनजागृती होणार नाही आहे की त्यांच्याजवळ म्हणजे शाळा म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा तिथं अवेअरनेस प्रोग्राम झाले पाहिजे जे की आम्ही पण संस्थेच्या माध्यमातून करतो. तिथं जाणं की ऍडिक्शन कुठल्या पद्धतीचे आहे तुम्हाला जरी प्रलोभन असेल तर त्याचं वास्तविक स्वरूप काय आहे त्याच्यावर आरोग्यावर होणारे काय दुष्परिणाम आहेत मानसिक परिणाम काय होणार आहेत हे जर विद्यार्थ्यांना किंवा युवकांना कळालं तर मला वाटत नाहीये की ते त्याच्यामध्ये अधिक पाऊल वाट त्याची पुढे जाईल.
1: याच्यामध्ये समाज आणि कुटुंब यांची काय भूमिका असू शकते.
0: समाज आणि कुटुंबाची खूपच भूमिका मोठी आहे कारण आज व्यक्ती म्हणला की कुटुंब लागतं आणि कुटुंब पूर्ण झाल्यानंतर समाज बनतो तर त्यामुळे की कुटुंबाचा एक कुटुंबापासून जर सुरुवात नाही झाली की कुटुंबाने लक्ष दिलं पाहिजे की माझा मुलगा म्हणजे तो 18 वर्षाचा पूर्ण झाला का नाही याचा विचार न करता तो कुठे जातोय कुठे येतोय कशाचं सेवन करतोय आपण जे पैसे देतोय त्याचा योग्य त्याचा वापर होतोय का किंवा अलीकडे तो रात्री उशिरा येतोय किंवा त्याची बोलण्याची भाषा बदलते याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटत नाहीये की कुठंतरी म्हणजे पळवाट निघणार आहे किंवा त्याचे दुष्परिणाम किंवा तो व्यसनाच्या आहारी जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट येते समाजाची. समाज हा अवेअर असला म्हणजे बरेच वेळेस आहे की कुटुंबियाला लक्षात येत नाही की माझा नातेवाईक कुठंतरी मार्गाला लागलो. पहिली गोष्ट ती जसं म्हणतात की मांजराने डोळे झाकून दूध पिलं तर त्याला वाटतं की सगळ्यांनीच डोळे झाकलेले आहे
1: कोणालाच
0: कळणार नाहीये. पण त्याच्यामध्ये समाजाला पहिल्यांदा कळतं की हा मुलगा किंवा या घरचा कुटुंबीय हल्ली सिगरेट ओढतोय किंवा हल्ली तंबाखू खातोय किंवा गुटखा खाताना दिसतोय किंवा एक ज्या ग्रुपमध्ये बिघडलेले आहे त्या ग्रुपमध्ये वारंवार तो फिरतोय तर त्याचं सेवन तिथं त्याला प्रतिबंध बसू शकतो. कुटुंबियाने प्रतिबंध करणंच आहे पण तिथून जर कुठं पळवाट निघाली तर समाजाचा प्रतिबंध असता तर ही गोष्ट वाढणार नाहीये. त्याला रोग बसेल की नाहीये माझे वडील पाहत नाही किंवा माझी आई पाहत नाहीये पण मला माझा शेजारी पाहतोय.
1: चांगल्या पद्धतीने समाजातल्या लोकांनी त्याला समजावून सांगितलं
0: समजावलं पाहिजे.
1: गाव पातळीवर काही उपाय करता येतील का आपल्याला.
2: गाव पातळीवर आता सध्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं गाव व्यसनमुक्त गाव ह्या कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे. ह्या कॉन्सेप्टवर गाव पातळीवर त्यामध्ये खूप अवेअरनेस होईल. ह्याच्यामध्ये ग्रामसभेत व्यसनमुक्ती ठराव आहे युवक मंडळाचा सहभाग आहे शाळेमध्ये जनजागृती आहे ह्या गोष्टीतून आपण नक्कीच चांगलं साध्य करू शकतो गाव पातळीवर.
0: आणि बरेच वेळेस भजन आहे कारण ग्रामीण भाग म्हणला की श्रद्धा येते आणि कुठेतरी या श्रद्धेचा वापर मग आपण अवेअरनेस साठी करू शकतो की त्या श्रद्धेच्या आहे की भजनाला आपण बोलवायचं निमित्त आहे पण शेवटीला भजनातून जर निरोप दिला की व्यसन वाढती व्यसनाधीनत कशी आहे आणि त्याच्यावर रोकटोक कसा बसला पाहिजे.
1: हो कीर्तनातून भजनातून
2: या माध्यमातून
1: चांगलं सांगू शकतो बरोबर.
0: आणि ते नकोसही वाटणार नाही त्यांना चला आमचा कीर्तनकार सांगतोय म्हणजे चुकीचं सांगत नाही मला तिथं विश्वास आहे आणि त्यांच्याप्रमाणे मला करायला हरकत नाही कारण डॉक्टरांना आपण कधी कधी मानत नाहीत पण कीर्तकांना मात्र डावलत नाही.
1: अगदी अगदी नक्कीच. व्यसनाधीनतेमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात.
2: व्यसनाधीनतेमुळे आरोग्यावर खूप काही परिणाम होतात. बेसिकली एकोताचे आजार आहेत हृदयविकार आहे कर्करोग आहे मानसिक आजार

0: आजार आहे, निराश आहे, आत्महत्याचे धोके आहेत, स्मरणशक्ती कमी होते, आर्थिक नुकसान, कौटुंबिक हिंसा, तणाव, मुलावर मानसिक परिणाम, ह्या खूप काही गोष्टीचा त्याच्यावर दुष्परिणाम होतो मॅम.
1: या सगळ्या गोष्टींचा कुटुंबावर काही परिणाम होतो असं?
2: हो, जसं म्हणलं की कुठेतरी आरोग्यावर परिणाम म्हणलं की आर्थिक इम्बॅलन्स होतं, म्हणजे आर्थिक नुकसान, तिथं वाढीव खर्च वाढतो. दुसरी गोष्ट आहे की जिथं मानसिकता बिघडली तिथं कुटुंबाशी होणारा संवाद कमी व्हायला लागतो आणि गैरसमज वाढायला लागतात. जेव्हा गैरसमज वाढायला लागतात तर नातं हे म्हणतात ना प्रेम राहत नाही आहे, आणि तिथं अडथळा निर्माण होतो आणि कुटुंबात राहायच्याऐवजी तो कुटुंबातून लांब व्हायला लागतो आणि त्यामधून मग सगळ्याच डिस्टर्बन्स व्हायला लागतं.
1: किंवा त्याला कुटुंब असं पूर्णपणे बाजूला पण ठेवतं काही केसेस.
2: बरेच वेळेस म्हणता येईल की ही गोष्ट येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो व्यसनासाठी.
1: अच्छा.
2: आणि बरेच वर्ष निघून जातात आणि कुठेतरी कुटुंबाला सवय झालेली असते, थोडंफार पितोय ना, थोडंफार करतोय ना, आता एवढी काळजी घ्यायची गरज नाही, आणि कुटुंब मग कुठेतरी वैत गेलं होतं. घटस्फोटाचे प्रमाण आज वाढतं बघू शकतात तुम्ही, किंवा विवाह होण्यासच आज खूप विलंब होतोय, ठीक आहे, किंवा आज एकत्र कुटुंब पद्धती फार विस्कळीत होईल. एकत्र राहणं म्हणजे नको बाबा, पिणार आहे मला त्याच्याशी जमत नाहीये, त्याला वेगळं ठेवा किंवा मला तरी वेगळं ठेवा. या सगळ्याचा दुष्परिणाम आरोग्यावर आणि कुटुंबावर होतच आहे. आणि आरोग्यावर झाला म्हणजे काय की आज पैसे लवकर नियोजन होत नाहीये, कारण दगदगीचं जीवन आहे, आज कमवावं का लक्ष द्यावं, या दोन्ही दुविधेमध्ये कुटुंब असतं. त्यामुळे मला वाटतं की आरोग्याला जर प्राधान्य दिलं तर ह्या गोष्टींना वाव नाही भेटणार.
1: तुम्ही या संदर्भात काम करता, म्हणजे तुम्ही तर अगदी व्यसनमुक्ती केंद्रच तुमचं स्वतःच चालवत आहात, तर तुमचे काही अनुभव असतील तर अनुभव सांगता येईल?
0: मी स्वतः ह्या व्यसनाच्या वेदना जवळून पाहिलेले आहेत, कारण ह्या अनुभवातून मी स्वतः गेलेलो आहे. ह्या अनुभवातून बाहेर पडताना कुटुंबाचा आधार, योग्य उपचार, समाजाचा स्वीकार हा खूप महत्वाचा असतो. ह्या गोष्टी पण अनुभवल्या आहेत.
1: समाजाने आपल्याला स्वीकारलं नाही तर आपण व्यसनातून बाहेर येऊ शकत नाही,
0: 100% नाही येऊ शकत.
2: आणि याच्यातला मोठा अनुभव म्हणता येईल की जर व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं आणि तो पेशंट किंवा रुग्ण उपचार घेतोय, तर बरेच वेळेस कुटुंबाने माहिती दिली असते की तो परगावी गेलाय, कामानिमित्ताने बाहेर गेलाय, पण उपचार घेतोय ही गोष्ट सांगायला लाज वाटते. कारण त्यांना कुठेतरी वाटतं की उपचार घेतोय म्हणजे कुठेतरी वायाच गेलेलं आहे, म्हणजे वाया गेलेलं आहे म्हणजे यांचं कुटुंब काय संस्कार घालतंय त्याच्यावरती. मला वाटतं ही पारदर्शकता आता मोडली पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही स्वीकार नाही करणार तोपर्यंत तुमचा रुग्णही याचा फायदा घेत असतो. नाही बाबा, घरचेच आपले सांगत नाही म्हणजे ही त्यांना
1: लपवून
2: ठेवतायत, आणि मग हळूहळू त्याचं पिणं चालू राहतं, कुठेतरी मग छोट्या गोष्टी बिघडायला लागतात. त्यामुळे इतकी अनुभवातली ही गोष्ट, आणि दुसरी गोष्ट आहे की कुटुंब पूर्णपणे उपचार घ्यायला तयारच नसतो. मी जसं याआधीच्या चर्चेमध्ये पण तुम्हाला सांगितलं की फक्त भीती बसवायची आहे रुग्णाला आणि कुठेतरी धाक दाखवायचं की आम्ही काहीतरी ठोस कारवाई करू तुझ्यावरती. त्यामुळे उपचार 3 महिन्यांचा, 2 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा घेताना पूर्ण न घेता अर्धवट घेऊन बाहेर काढतात, कारण त्यांनी त्या दरम्यान जेव्हा भेट होते आता मी सोडतो, आता मी प्रॉमिस देतो या विश्वासावर ते घेऊन जातात. आणि मग पुढच्या वेळेस असतं की मॅडम मी तुमचं ऐकलं नाहीये, तुम्ही म्हणत होता की उपचार पूर्ण घ्यायला हवा होता, पण माझं प्रेम आणि माझा कुठेतरी विश्वास त्याच्यावरती होता, पुन्हा एकदा मला त्याला घेऊन यावं लागलं. पण उपचाराची सुरुवात म्हणते ना की एकदा झाल्यानंतर पुन्हा आम्हाला शून्यापासून सुरुवात करावं लागते त्याला घडवण्यासाठी, कारण तोपर्यंत त्याची शारीरिक तब्येत खूप घसरलेली असते, मानसिकताही खूप घसरलेली असते, आणि पुन्हा पुन्हा त्याच्यावरती रिलॅप्स झाल्यानंतर त्याचे परिणामही व्यसनाचे खूप टोकापर्यंत गेलेले असतात.
1: प्रेरणादायी अनुभव, यशोगाथा, याच्यामध्ये तुमची काही एखादी आहे का?
2: हो, बरेचसे आहेत. जसं की मी माझ्या संस्था चालकांचाच उल्लेख करेन की त्यांनी स्वतः गेले 5 वर्षापासून व्यसनमुक्त आहेत, आणि त्या आधीचं आयुष्य होतं की जवळपास 18 ते 20 वर्ष त्यांचे व्यसनाधीनतेमध्ये गेले, म्हणजे पूर्ण तारुण्य त्यांचं त्या व्यसनाधीनतेमध्ये केलं. पण या दरम्यान त्यांनी उपचारही नाही सोडला, कुटुंबानी उपचार नाही सोडला आणि रुग्णांनी कधी उपचारास विरोध नाही केला. मग कुठेतरी हा अवेअरनेस होता कुटुंबापर्यंत आणि कुठेतरी जाणीव होते रुग्णाला की माझ्यावर जर उपचार झाला तर मी हे सोडू शकतो. सोडायची फार, म्हणजे मी म्हणते ना प्रत्येकाला वाटत नसतं की मी व्यसनाधीन व्हावं, सोडायची प्रत्येकाला इच्छा असते पण माध्यम भेटत नाहीये. आणि ते माध्यम भेटल्यानंतर मी जिवंत उदाहरण माझ्या समोरच देऊ शकते. आमचे संस्थाचालक सुनील नागरगोजे हे व्यसनमुक्त

0: जगले आणि फक्त जगलेच नाहीये, त्यांनी जगवण्यासाठी व्यसनमुक्ती उभा केली. मुक्ताई व्यसनमुक्ती जे केंद्र आहे त्याच्यामध्ये ते इतर बांधवांना प्रेरणा देतात की मी व्यसनमुक्त होऊ शकतो तर इतर का नाहीयेत. आणि जेवढे आमच्या इथं आजही व्यसनमुक्त झालेले बांधव आहेत, तर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या रुग्णाला म्हणजे व्यसनमुक्त जगल्यानंतर एका वर्षानंतरचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आम्ही परत बोलवतो आणि त्यांचा सन्मान करतो की हे आयुष्य जगण्यासाठी किती दिवस लागले. आणि हा अनुभव इतर रुग्णांनाही सांगा की हे करू शकतात, म्हणजे अशक्य गोष्ट नाही,
1: तुम्ही सुद्धा व्यसनमुक्त होऊ
0: शकतात. मग त्यांना मानचिन्ह आहे, सन्मान दिला जातो आणि त्यानंतर मग ते सुंदर आयुष्याचं स्पष्टीकरण इतर रुग्णांना केल्यानंतर त्यांनाही प्रेरणा भेटते की हे करू शकतात तर मी का नाही आहे. येणाऱ्या अडचणी पण चर्चा होते की अडचणीवरती मात कशी केली त्यांनी.
1: म्हणजे तुमचा हा एक प्रयत्न आहे की याच्यामुळे येणाऱ्या म्हणजे ज्या लोकांचं व्यसन कमी झालं आहे त्यांना तर एक तर सपोर्टिंग मिळणारच आहे की त्यांना वाटेल की माझा इथे सत्कार केला, आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा कळेल की लोक व्यसन मुक्त होऊ शकतात
0: इथे. वारंवार बरेच वेळेस रुग्णालय होतं की काही महिने ते सोडतात, पण मी म्हणत नाही की दरवेळेस येणारा सोडणारा व्यक्ती व्यसनमुक्तीच गाठून मग सोडतो. बरेच वेळ सोडतात, पण त्यांचं सोडणं हे टेक्निकली नसतं किंवा ज्ञानपूर्वक नसतं, जे आपण अवेअरनेस आज प्रोग्राम आकाशवाणीच्या माध्यमातून पूर्ण करतोय तसं सगळ्यांपर्यंत तो अवेअरनेस जात नाही. आणि ज्यावेळेस तो अवेअरनेस भेटतो तर तो टेक्निकली किंवा ज्ञानपूर्वक त्याला सोडायला मदत होते. म्हणजे रिलॅप्स होणं म्हणजे काय, पुन्हा एकदा व्यसनाच्या आहारी कसं जायचं, जरी झालं तरी तो डॉक्टरांची मदत घेऊ शकतो का.
2: आमच्या मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राची प्रेरणादायी यशोगाथा सांगायची असेल तर आपण आज नशामुक्तीवर प्रोग्राम घेतोय. तर संभाजीनगरमध्ये एक माझ्याकडे रुग्ण होता, त्याचं नावच नशा होतं, नावच त्याला संभाजीनगर नशा नावाने ओळखायचं. तो 3 वर्षापूर्वी माझ्याकडे उपचाराला आला होता, तर तो माझ्याकडे आज सफाई इन्चार्ज म्हणून कामाला आहे आणि त्याची संपूर्ण फॅमिली माझ्याकडं आज कामाला आहे. म्हणजे आम्ही त्या फॅमिलीचं पण पुनर्वसन केलेलं आहे आणि त्या पेशंटचं पण पुनर्वसन केलेलं आहे.
1: तो पूर्ण नशामुक्त आहे,
2: तो संपूर्ण आज 100% नशामुक्त आहे आणि संपूर्ण संभाजीनगरला तो नशा नावानेच ओळखला जायचा. आमचा एरिया म्हणजे उस्मानपुराचा एरिया आहे, त्या उस्मानपुरा एरियामध्ये तो नशा नावाने एकदम फेमस आहे. आज तो विशाल नावाने माझ्याकडे सफाई इन्चार्ज म्हणून काम करतोय. ह्या माझ्या व्यसनमुक्ती केंद्राची फार मोठी यशोगाथा आहे.
1: नक्कीच. नशामुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय करायला हवं, तुम्ही काय सांगा?
2: नागरिकांनी स्वतः व्यसनमुक्त राहावे. पहिली स्टेप जी आहे सुरुवात स्वतःपासून करावी. जोपर्यंत तुम्ही स्वतःपासून सुरुवात करणार नाहीत पुढे काही होणार नाही.
1: तुम्ही काही सांगू शकता?
0: हो, त्याच्यावर जसं म्हणलं की सरांनी म्हणलं की स्वतः व्यसनमुक्त राहिलं पाहिजे, स्वतःनंतर येते की माझं कुटुंब व्यसनमुक्त राहिलं पाहिजे, त्यानंतर आहे की माझं गाव नशामुक्त राहिलं पाहिजे, माझा समाज व्यसनमुक्त राहिला पाहिजे, तर राष्ट्राची कल्पना नक्कीच पूर्ण होईल. आपलं हे स्वप्न फक्त स्वप्न राहणार नाही, हे साक्षात साकार होणार आहे. जसं करोनामुक्त आपण आज झालेलं आहेत किंवा होत आहेत, तर ही हे स्वप्न नक्कीच शक्य होणार.
1: नशामुक्त भारत या संदर्भामध्येच आपण बोलतो आहोत. तर आता आज रोते पालक शिक्षक असे बरेच जण आपला कार्यक्रम ऐकतायत, तर या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: एकच म्हणेल की फक्त ऐकलं आणि सोडलं असं नका करू. ऐकण्यासोबत त्याचा वापर करा, कारण जोपर्यंत वापर होणार नाहीये, दिलेल्या ज्ञानाचं उपयोग होणार नाहीये, तोपर्यंत नशेला दूर करण्यासाठी होणे. बरेच वेळेस म्हणतो की शिवाजी जन्माला यावा, माझ्या नाही शेजारच्या घरात यावा. तसं माझ्या घरात जर व्यसनी बांधव आहे किंवा व्यक्ती आहे त्याला न सुधारायच्याऐवजी इतरांना सल्ले देणं किंवा माझ्यापासून सुरुवात करा. जरी मी व्यसन घेत असेल तर स्वीकारा. जोपर्यंत मी स्वीकार करणार नाही आहे तोपर्यंत उपचार होणार नाही आहे. आणि आत्ता ऐकणारे श्रोते पण बरेच आहेत की मी म्हणते ते पण व्यसन करत असेल, पण बरेच वेळेस आहे की व्यसनाची परिभाषा की मी कुठं व्यसनाधीन आहे. व्यसन आणि व्यसनाधीन यातला फरक बरेच वेळेस स्वतःला ते प्रोटेक्ट करत असतात किंवा स्वतःला लपवत असतात की मी फक्त व्यसन करतो, व्यसनाधीन नाहीये. तर ही परिभाषा थोडीशी सोडा किंवा पारदर्शक करा, मान्य करा की मी माझं कुटुंब व्यसनाधीन आहे तर मला त्याला सोडण्यासाठी मी पुढाकार घेईन, ना की मी शासकीय पुढाकार घेईल किंवा डॉक्टर पुढाकार घेतील किंवा मग पूर्णपणे डॉक्टरांची जबाबदारी राहील. कुटुंब म्हणून पण माझी जबाबदारी राहील, नागरिक म्हणून पण माझी जबाबदारी राहील आणि मी स्वतः रुग्ण म्हणून पण माझी जबाबदारी राहील. जोपर्यंत मी माझी जबाबदारी स्वीकारणार

0: नाही, तोपर्यंत बाकीचे जबाबदार घेणार नाहीत.
1: म्हणजे त्याला स्वतःला ठरवायला पाहिजे की मला नशामुक्त
0: ठरवायलाच
1: व्हायचंय,
0: पाहिजे.
1: तरच तो
0: इथं शिक्षण शिक्षकाचं पण म्हणेल, बरेच वेळेस आत्ताची शिक्षण पद्धतीमध्ये आहे, मी शिकवलं बस झालं, विद्यार्थी घेतो का नाही हे त्याच्यावरती सोडूया. मग पूर्वीचा शिक्षक होता की आज आठवणीत राहील की माझा गुरु अजूनही माझ्या आठवणीत राहतो, मग आत्ताच्या मुलांना ते गुरु का आठवणीत राहत नाही. ती जी लवचिकता झालेली आहे की शिक्षकाशी विद्यार्थ्याची, ती अजूनही वाढवावी असं मला वाटतं. कारण म्हणतात ना की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात 3 गुरु येतात, पण ईश्वराला गुरु मानतो. स्वतः आई एक असते, नंतर गुरु असतो, आणि तर त्यातला मुख्य हा गुरु पण आहे. त्यामुळं तुमच्या कमी वयामध्ये तो तुमच्याकडे आलेला असतो, आईनंतर तुम्ही असतात. तर तुम्ही जर दिशा त्याला दिली तर मला वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला फेस करावं लागणार नाहीत, जे व्यसनाधीनतेमध्ये करावं.
1: आज तुम्ही इथे आलात आणि नशामुक्त भारत अभियान याबद्दल आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: की आज जो वेळ दिला आणि आम्हाला आमंत्रित केलं, फार दिवसापासून या गोष्टीवरती बोलायचंच होतं, पण एक माध्यम भेटलं आणि तो ती संधी आम्हाला दिली, त्याच्याबद्दल आम्ही आणि आभारही मानतोय.
2: थँक्यू व्हेरी मच.
1: श्रोते हो, नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्तीची हाक नशामुक्तीची साध हा कार्यक्रम आपण ऐकलात. सहभाग होता मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर सुनील नागरगोजे आणि समुपदेशिका प्रियदर्शनी टिंगरे यांचा. सादर करते होते नयन पवार.
3: हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित केला.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: अग मी होते ना बाहेर, मग तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना
2: काय
1: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी। खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो, तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला।
2: खुर्चीला जेवायला वाढ
3: काय आहे राहुलच्या असं वागण्यामागचं कारण जाणून घ्यायचंय तेव्हा नक्की आहे का कौटुंबिक श्रुती का हलकं फुलकं येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 11 वाजता आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतलं बातमीपत्र आपण ऐकणार आहात. यानंतर ठीक 11 वाजता
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या पॅक्ड एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. संकटपूर्व काळातील वापराच्या तुलनेत घाऊक एलपीजी पुरवठ्याचे निर्बंध 50% कमी करण्यात आले असून त्यामुळे उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यात यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरू डॉ

0: अशोक महाजन यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक अधिकारी कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ज्येष्ठ लेखक आणि अर्थतज्ञ तसंच राजर्षी शाहू अध्यासन कोल्हापूरचे संस्थापक प्राचार्य जे के पवार यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. हिंगोली इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं शहरातून रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. सामाजिक माध्यमावरील संदेशात बिर्ला म्हणाले की बकीमचंद्र यांनी आपल्या लेखनातून पारतंत्र्यातील भारतीयातील लोकांमध्ये आत्मसन्मान, देशभक्ती आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. बकीमचंद्र यांची प्रसिद्ध कादंबरी आनंदमठ हे भारतीय संस्कृती, राष्ट्रीय एकता आणि देशाच्या अभिमानाचं अमर प्रतीक आहे असंही बिर्ला यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त संस्थेला दान केलेल्या रकमेत आणि देणगीमध्ये करण्यात आलेल्या कथित अपहार प्रकरणी 8 संशयित आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या शिफारसीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेचे सदस्य कृष्ण मोहन यांनी ही तक्रार नोंदवली होती. विशेष तपास पथकानं मंगळवारी आपला प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला होता. त्या आधारे काल हा गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थेला मिळालेल्या देणग्या आणि दानामध्ये कथित चोरीचे आरोप समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. संस्थेच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास स्थापन केलं होतं. आज मुहर्रम आहे. हा दिवस प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकार्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो, ज्यांनी कर्बलामध्ये सत्य आणि न्यायाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ताजिये काढले जात आहेत. कर्बलातील शहीदांच्या या सर्वोच्च बलिदानाचा गौरव करण्यासाठी ठिकठिकाणी मजलिस आणि धार्मिक सभांचंही आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे व्यापक व्यवस्थापन करण्यात आले आहे. हजरत इमाम हुसेन यांचं बलिदान सत्य आणि न्यायाच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा देतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांचं बलिदान धैर्य, दृढ विश्वास आणि मानवी मूल्यांचं प्रतीक आहे असं सामाजिक माध्यमावरील संदेशात मोदी यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. स्मार्ट व्हिलेज योजनेअंतर्गत गावात पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा तसंच विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. या योजनेमुळे शेनोडी गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळून गाव आधुनिकतेने वाटचाल करणार आहे. गावाच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांनी खासदार रामराव वडकुते यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या प्रयत्नांमुळे गावाच्या विकासासाठी नवे दालन खुलं झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम येत्या 28 तारखेला राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या हद्दीतील 34 आरोग्य केंद्र, महानगरपालिकेची 5 रुग्णालयं आणि शहरातल्या 40 आरोग्य केंद्रात बालकांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना ही लस देऊन अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मँचेस्टर इथं झालेल्या साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 11:17 झालेली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अपर्णा भावसार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि लोककल्याणकारी राजे म्हणून प्रसिद्ध होते. तळागाळातील लोकांचा उद्धार करणाऱ्या या द्रष्ट्या राजाला राजर्षी म्हणजेच राजे अधिक ऋषी ही पदवी बहाल केली कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेत.

पुत्र व्हावायसा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं बा भ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य विरोधी दिन. तरुण पिढी या मादक द्रव्याच्या विळख्यात सापडली आहे. या विळख्यातून स्वतःला बाहेर काढत मोकळ्या आकाशात या तरुणांनी झेप घ्यावी, स्वतःची प्रगती करावी, हीच या दिनी आमची अपेक्षा.

आराम हराम आहे या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, आवडत नाही त्या गोष्टीला तुम्ही नाही म्हणायला शिकावं.

नाही त्या गोष्टीला तुम्ही नाही म्हणायला शिकावं. नाही म्हणायला शिकावं हे व्यसनाच्या बाबतीतही लागू पडतं. कुठलंही व्यसन हे एका दिवसात किंवा एका रात्रीत लागत नाही. आपल्याजवळची कुठली तरी किंवा कोणती तरी व्यक्ती व्यसन करत असेल आणि आपल्यालाही ती आग्रह करत असेल तेव्हा आपल्याला पटत नसताना आपण नाही म्हणावं. आणि श्रोते हो, अशाच पद्धतीने मग आपण मादक द्रव्यांपासून सुद्धा दूर आणि सुरक्षित राहू शकतो.

घर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आज आहे बॉलिवूडमधील आघाडीचे चित्रपट निर्माते आणि धर्मा प्रॉडक्शनचे संस्थापक यश जोहर यांचा स्मृतिदिन. धर्मा प्रॉडक्शनचा पाया रचणारे यश जोहर, त्यांची मुंबईतली एंट्री ही सुद्धा त्यांच्या एखाद्या चित्रपटातल्या एंट्रीसारखीच गाजली. त्याबद्दल आपण जाणून घेऊ, पण त्याआधी ऐकूया धर्मा प्रॉडक्शन निर्मित दोस्ताना चित्रपटातलं हे गीत.

दोस्ताना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, धर्मा प्रॉडक्शनचा पाया रचणाऱ्या यश जोहर यांना चित्रपटसृष्टीचं आकर्षण अगदी लहानपणापासूनच होतं. पण घरातून त्यांना वडिलांचा त्यासाठी पाठिंबा मात्र मुळीच नव्हता. यश जोहर यांचा जन्म 6 सप्टेंबर 1929 रोजी अमृतसरमध्ये झाला. ते शिमल्यामध्ये लहानाचे मोठे झाले. काही काळ ते लाहोरमध्ये राहिले आणि नंतर ते दिल्लीतही शिकले. यश यांनी त्यांच्या आजीमुळेच मुंबई गाठली. त्याचं झालं असं की यश जोहर यांची आजी त्यांना नेहमी सांगायची की तू इथं राहण्यासाठी जन्माला आलेला नाही, तर काहीतरी चांगलं भव्यदिव्य करण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. यश यांना आजीनंच घरातून पळून जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या आजीनं काही दागिने आणि रोख रक्कम आपल्या नातवाला दिली आणि ही रक्कम घेऊन जाताना त्यांनी घरात मात्र बनाव असा केला की आठवड्याभरापूर्वीच घरातली रक्कम आणि दागिने चोरट्यांनी पळवून नेले. अशा फिल्मी पद्धतीनं यश जोहर हे मुंबईमध्ये दाखल झाले.

0: श्रोते हो, धर्मा प्रॉडक्शन निर्मित गुमराह चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आजीच्या प्रोत्साहनाने आणि मदतीनं यश जोहर मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबईची मायानगरी म्हणजेच बॉलिवूड एकदम वेगळं. मग त्यांनी 1960 साली मुंबईत आल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये फोटोग्राफरची नोकरी मिळवली. फोटोच्या संदर्भातच एक दिवस त्यांची भेट मधुबाला यांच्याशी झाली. त्या काळातील दिग्गज अभिनेत्री असणाऱ्या मधुबाला यांना यश जोहर यांचा शांत स्वभाव खूप आवडला. त्यांनी केवळ फोटोशूटच केलं नाही तर त्यांना कंपनीत कामही मिळवून दिलं. अशा प्रकारे यश जोहर प्रॉडक्शन हाऊसमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले. यश जोहर यांनी शशिधर मुखर्जी ते सुनील दत्त यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रोडक्शन कंट्रोलर म्हणूनही काम केलं आणि नंतर 12 वर्षानंतर त्यांनी स्वतःचं धर्मा प्रोडक्शन स्थापन केलं. त्या धर्मा प्रोडक्शनचे अनेक चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर आले आणि गाजलेही. त्यातला एक चित्रपट म्हणजे अग्निपथ. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या अग्निपथ या चित्रपटातलं हे गाणं आपल्यासाठी.
1: मेरे हीरो,
2: ये क्या करती?
1: मेरे जानो,
2: मुझे डर लगती है.
1: मेरे बालम,
2: तेरा भाई हमको मारती.
1: तुझे सलाम. मेरे हीरो, मेरे जानो, मेरे बालम, तुझे सलाम.
2: अय्यो कृष्णन अय्यर यम, ये के इतने सारे नाम.
1: तूने क्यों मुझे बचाया?
2: बस अपना फर्ज निभाया.
1: क्या तू कुछ भी कर जाता?
2: कर जाती.
1: कर जाती नहीं, कर जाता बोलो.
2: अच्छा अच्छा, कर जाता.
1: मेरे लिए मर जाता?
2: हाँ मर जाता.
1: ओ माय गॉड, यू आर इन लव.
2: हाँ, यू आर इन लव.
1: वी आर इन लव.

0: श्रोते हो, अग्निपथ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमातून मी अपर्णा भावसार आपली रजा घेते. पुन्हा भेटणार आहोतच, तोपर्यंत नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 11:40 झालेली आहेत. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. MD का थंडरची ललकार. नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. MD काळ थंडरची ललकार. त्यात ऐकूयात नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सतीश रेवे. आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात. आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं. दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात. या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला

0: या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी डॉ रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: खूप धन्यवाद मॅडम.
0: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरॉईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्ज पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात एमडी म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: अगदी बरोबर मॅडम. जे पारंपरिक जे ड्रग्ज होती जे आपण ऐकत होतो, परंतु याशिवाय आता सिंथेटिक ड्रग्ज आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रोन जसं आपण सांगितलं, तसेच एलएसडी नावाची एक ड्रग्ज आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्ज येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतंय. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी एनसीबी आहे, एएनटीएफ डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे. परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे
0: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो या सगळ्या गोष्टी?
1: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एन्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते निगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे ते आपले पेरेंट्सवर पण भात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
0: नक्कीच सर. आणि एनपीडीएस कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
1: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्ज असली आपला एनडीपीएस ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे, म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्या जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला येथेतून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
0: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: ऑपरेशन थंडर जो आहे एक फार

0: मोठा एक लड़ा आपण सुरू केलेला आहे. जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती. ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला, मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली. ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो. तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. मी हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला जिचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व्ह केला. मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली हे याच्यात इन्वॉल्व्ह होते, म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही 10 टाकले आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री. म्हणजे असं ऑपरेशन केलं की एकदम दहशत त्याची झाली. आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ऍक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे 2च मार्ग आहे. तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे, जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते मध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा, मग राजस्थान, मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे. तिथे गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस, बर्मा, व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे, म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर, रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधलं तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस्ट आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी एनडीपीएसची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शननी आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता या वर्षी आतापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्ज आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतोय. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपल्यासारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतोय. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमचा यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स, आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल.
1: आणि अंमली पदार्थांची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या आपण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रातनं, यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: मग जसं मी सांगितलं आता की हे पोरस आहे, म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे, जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिशामधून सुरुवात झाली त्याची, मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडलो 200 केजी गांजा. ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याच्या ट्रॅकिंग करत होतो, तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा, तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता, त्याच्यात गांजा ठेवलेला होता.

0: मग इतकं मोठं आव्हान आणि आपण सगळे ट्रक्स वगैरे असे थांबू शकत
1: नाही
0: तर तो एक मोठं आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेला आहे तर काय वेळेस मुंबईवरून येत होता आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे आम्ही चेक केलं आणि तिथे एमडी आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात तर हे जे सगळे जे आहे ना ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे ते भारत सरकारच्या तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता एएनटीएफ जे एन्टी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कॉर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यात जे आहे ना मुलांशी संभाषण मुलांची ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते सगळं होता तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत तर कुठे जातात लहान वयात ते दारूचे व्यसन करतात सिगरेट स्मोकिंग करतात सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतंय परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जातंय एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे हे चुकीची जी त्यांची धारणा बनती आहे तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्यात संपूर्ण समाजाने. आता मुलांची ऍक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतोय वेळेवर येतो आहेत की नाही त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझं तो असं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे. तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे. फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील मर्डरची असतील अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो ह्या सगळे केसेसमध्ये ज्युएनाईल्सचा रोल जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहेत जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं कुठली पार्टी असली नाईट आऊट करायची आहे तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात. म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे आणि याच्या इथे आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे काही मुली आणि मुलांना ल्योर करतात याच्यात सुरुवातीला फ्रीमध्ये देतात म्हणजे काही पैसे घेत नाही तुम्ही ट्राई करा असा असा आणि याच्यात मागे गँग्स पण आहे त्यांना माहिती आहे एक वेळेस आमचे याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्युशन पर्यंत ते तिथे अडकून जातात त्यांना एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक सामाजिक इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य

0: कर्तव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
1: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि हे जी लढाई आहे नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो आणि मग समाजाचे जे अंग बनतात म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण जे युवा मंडळी असो कोणी असो ते समाजापर्यंत जातात. मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे आणि पोलीस जे आहे त्याचा रोल फार महत्वपूर्ण आहे की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे कोणी दिलेली आहे ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय, कुठे होतोय, एखादी शाळा आहे तिथे शाळाचे बाहेर आहेत का, जसं काही कॉलेजेस आहे कॉलेजचे बाहेर असं विकतो आहेत का, अशी काही स्टॉल्स असतात जे 100 मीटर म्हणजे दायरेमध्ये आहे आणि तिथे काय विकतो आहे ते टोबॅको आहेत किंवा टोबॅकोमध्ये काय मिक्स केलेलं आहे का, हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं याच्यात काम आहे. एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतंय की आपण जर सगळ्यांनी आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतोय आणि आपण जिंकू शकतोय. आणि हे लढा जसं मी सांगितलं हे सगळ्यांचं आहे, पूर्ण समाजाचं आहे, समाजासाठी आहे. मग समाजानी सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
0: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
1: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात आपण ऐकत होतात नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. वनिता मंडळ आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका

करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

ಕಾಲ ಸಂಗ ಪಾಠ.

श्रेणीनो आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका.

0: हलक फुलक आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती नांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
1: आई आई, दार उघड की आई. ए आजी कुठे, आजी, हे आई, आई दार उघड ना ग.
4: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
4: म
1: हा हो खरची रे. अरे उघडा दिसतोय बर का दरवाजा.
4: अरे काय चाललंय राहुल हे तुझ.
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का. खुर्ची, खुर्ची आहे का. अगं खुर्ची तू पण दिली आहे सारखी दिली आहे. अरे तुला का समजू नाही का, एवढा मोठा माणूस येतोय, आपण बाजूला सरकार नाही का. बसली आपली हातपाय पसरून सक्की मारा सोफ्यावर बसायचे सोफ्यावर.
4: अरे राहुल बस बाबा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस, सरळ सरळ मला सांग ना सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाहीये, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते. काय लेकी बोले सुने लागे काय.
1: लेकी बोले सुने लागे. आजी म्हणजे लेक म्हणजे सोनाच्या मग ती कश बोल. आजी का सांगू नको बर का, तुला एक सिगरेट सांगायचं बघ. सिगरेट सांगतो, सिगरेट.
4: सिगरेट,
1: सिगरेट नाही सिगरेट म्हणाल का मी. नाही सिगरेट नाही म्हणायचे, सिगरेट सिगरेट म्हणायचो तुम्हाला. आजी इकडे का सांगतो बघ, एक सिगरेट सांगतो. सिगरेट
4: कसलं सिगरेट.
1: तुला माहिती आहे का ग आजी.
4: काय
1: ही खुर्ची ना, खुर्ची ही जी ठेवली बघ समोर, ही माहिती रोज बोलची ना. याचा जाचा माहिती का
4: कसा.
1: खुर्ची बोलते माझ्याशी, विचार की दिला हे सांग की आजीला. तू बोलतेस ना माझ्याशी. आज कशी बरं ग बसलो मग घेऊन. मोठ्याने बोलायचे नाही तुला. तू बघ कान सांग, कान का. भूक भूक भूक लागली तुला. आई आई खुर्चीला जेवायला वाढ ना. आई
4: खुर्चीला जेवायला वाढायचं असा काय बरोबर हा.
1: खुर्चीच म्हणलो मी, आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं. खुर्ची खुर्ची तुम्हाला जेवायला वाढ, मी खुर्चीवर बसतो.
4: अरे देवा काय चाललंय ह्या पोराचं, ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. रश्मीला बोलवायला हवं, ह्याच्या समोर बोलून काही उपयोगच नाही ना. रश्मी स्वयंपाक घरात काम करते, तिथेच जाऊन बोलू ते तिच्याशी.
1: सांगते
4: रश्मी. अगं ए रश्मी.
5: हा काय आई.
4: अगं मगाजपासून बघतीये या राहुलचं

0: विनसलंय ग.
1: विनसलंय?
0: कसं विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं. डोळे बघितलेत का त्याचे? किती लाल झालेत. थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग.
1: लाल झालेत?
0: खूप रडल्यावर कसे सुजतात ना, तशी डोळे झालेत त्याचे.
1: अहो आई, वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात, चोळून चोळून लाल झाले असतील. वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर.
0: नाही ग, आधी मला पण तसंच वाटलं होतं,
1: मग
0: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसते. चालताना अडखळत होता, खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो.
1: आई, धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल, वाऱ्यासारखा घराशी राहायला लागला असेल नेहमीप्रमाणे, अडखळलं असेल खुर्चीला पाय, त्यात काय एवढं.
0: अग, तू स्वयंपाक घरात होतीस, मी होते ना बाहेर. मग तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना
1: काय
0: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी. खुर्शीशीच बोलत होता मगाशी तो.
1: तुमचं नाही काहीतरीच असत.
0: अग खरंच, तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला.
1: खुर्चीला जेवायला वाढ? बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो.
0: तुझा विश्वास बसत नाही ना?
1: अजिबात नाही.
0: तू माझ्या बरोबर बाहेर चल.
1: बर.
0: राहुल, तू काय म्हणालास मगाशी, खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना?
2: नाही, मी असं म्हणलो खुर्चीवर बसून जेवायचे. मी खुर्चीवर बसून जेवतो. आई, तू वाढ की मला जिया.
1: असं काय बोलतोय बर. हा हा, वाढते वाढते मी तुला, पण आधी हातपाय तर धुणे का, तसंच जेवणारेस.
2: हातपाय ना? हातपाय धुवून येत. येते बाळाचे फुलदाणी बघितले का? माझ्या बघते आणि हसायला लागले. दात काढू नको उगच.
0: बघ्मी, मी म्हणाले होते ना
1: अगं बाई,
0: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपवायवरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून.
1: अगो बाई,
0: तू एक काम कर.
1: हा,
0: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला.
1: बर,
0: तिकडे घेऊन जा. तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते.
1: बर बर. आलास का हातपाय धुवून?
2: आलो आई, आलो हातपाय धुवून.
1: राहुल, मी काय म्हणते, तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना, मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना. हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोपं, आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का.
2: डायनिंग असं म्हणते. चल.
1: अरे अरे अरे अरे, नीट बस ना, नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस.
2: मित्र काय घर भरून ठेवला माझ्यासाठी आलास.
0: अगो रश्मी, पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो.
1: हा बघतीये.
2: बाकी मित्र तूच बघत माझ्या आधी घर बसलं असलं येते एवढं लवकर. कपडे बदलले काय छान सजवळ दिसत, अगदी घरच्या सारखा की आहे. आई
1: काय रे,
2: बघ ना किती छान दिसतंय ना त्या कपडे, का छान दिसत तुम्ही.
1: अरे राहुल, असं का बोलतोयस तू, बरा आहेस ना? ताप बीप तर नाही ना आला तुला? ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन.
2: डिझाईन ओके, कसं बरोबर वाटलं माझ्या आईने. हा हा झाला तो नाही. हा हा, तो नाही बर का तो आता. त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही. याच्यात जे आहे ते त्याच्यात नाही जाऊ शकत नाही, आणि तो इथे येऊ शकत नाही. मग तर तू इथं कस का आला एवढं लवकर, मला वाटलं.

0: राहुल
1: तो नहीं।
0: राहुल राहुल
1: आई पण आई खर सांगू का तुला त्याच्यातली मजा नाही याच्यातच नाही आकाश एकदम सेपक आणि बियच काय
2: नाहीच काय माहिती काय
1: काही जाणच नाही याच्यात
2: अगो बाई फेसळणारा
1: रंग आशा ओसंडन वाटत हवा हवासा जेव्हा प्यायला प्या भिडला

0: प्यार बिल्ला
1: बोलता हो बाहर
2: राहुल
0: आई
2: हाँ
1: कोणासोबत गेला होतास बाहेर तू
0: विपिन म्हणाला होता विपिन
2: विपिन
0: तू फक्त यज्ञशी मग बघ यज्ञम
2: आणि
0: तुला सांगतो आई खरंच बोलत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल
2: धुवा धुवा
1: हर फिक्र को धुए में उडा तशा लागया विपिन
0: विपिन शिरा आंजा आणि
1: काय चाललंय राहुल तुझं फारच वाहवत चाललंय बघ तू कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे
2: मोकाट्याने सांगा नाहीतर बाबांना फोन लावते
0: बघ
1: नाही नाही लावतेस थांब
3: बाबा
0: देवा
1: हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर काय करू काय करू जाऊ दे मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी मेसेज टाकून ठेवते
2: त्याला म्हणा लवकर ये घरी
1: हो हो अरे अरे अरे फोन फोन का काढून घेतलास माझ्या
0: हातातून
1: राहुल
0: अग आई मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना कामात असतील ना ते घाबरून जातील की एकदम आणि मला काही झालेलं नाहीये बरं का मी अगदी एकदम ठणठणीत आहे एकदम चांगला आहे बघ
1: बाबांचं नाव काढल्यावर कसा आवाज बदललाय बघ
2: मग
1: काय रे कशाचा ठणठणीत रे
2: कशाचा चांगलाच रे
1: हा मगापासून बघतोय आम्ही दोघी काय बरळतोस काय तू
2: अडखळतोयस काय
1: डोळे बघ कसे तांबारलेत आणि काय काय
2: ती विस्कटलेले केस
1: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही
0: अग आई आणि आजी अग मी खरंच ओके आहे ग खरंच मी ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये थांब मी येणं जरा जाऊन तोंड धुवून येतोय म्हणजे जरा चेहऱ्यावरचा मेकअप जाईल
1: मेकअप केलाय
0: हा आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मागाशी म्हणत होता डोळे सुजले बघ बटाटे सारखे ते ग्लिसरीन टाकलं होतं ना डोळ्यात पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते सुजले होते ग आणि हे केस मी मुद्दामून ना विस्कटवले होते हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतोय मला काही झालंय का नाही ना
2: अगो बाई हे सगळं काय होत राहुल
0: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा
1: सांगा
0: गाजी हे मी नाटक करत होतो
1: नाटक
0: हो
2: ते कसलं
0: अग पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला त्यातली माझी सुधाकराची भूमिका
1: अच्छा
0: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना
1: अगो बाई काय घाबरले होते मी माझ्या तोंडचं पाणीच पळालं होतं
2: अरे गधड्या ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोच रे
0: अग आजी पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप
1: बर
0: भूमिका जिवंत वाठवता आली पाहिजे ना म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका
2: पण हे फक्त नाटकापुरतच हे लक्षात घे नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचा असतो
1: हो ना नाहीतर काय
0: कसं घेईन मी आजी तुझा विश्वास नाही होय माझ्यावर
2: तसं नाही रे पण काळजी वाटते तुमचं वय हे असं अडनिड पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असत सदाना कदा आणि एका गोटाने काय होणार एकच झुरका घेतला तर काय त्यात काय फरक पडणार आहे असं करत करत हे एक दोन आत दोन चार आत

0: असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात आणि कुटुंबाची शांतता खात रे.
1: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की.
2: बरोबर.
1: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने. आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल. मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेत कधी कधी अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
2: हो पाहिलीत ना.
1: लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
2: बरोबर आहे.
0: गरश्मी, संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
1: हो
0: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते. लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा.
2: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
1: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात.
2: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
1: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
0: मुलांना वाटतं व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी. यांना काही कळत नाही का ग?
1: नाही ना. ते
0: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की ग,
1: याच्याने
0: असा आजार होऊ शकेल म्हणून.
1: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बर का.
0: अगं जागृती केली पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना,
1: त्यांना
0: मग त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
1: बरोबर.
0: ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
2: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही आहे ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
0: चांगलं केलं.
2: हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच म्हणतात ना
0: काय रे,
2: नशेला द्या नकार
1: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलकं फुलकं. हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉ गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉ गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉ गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्यापुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा, चळवळ निर्माण केलेली आहेत. आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने हेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेले आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे

0: च्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या विमुक्त शोषित वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि एक रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खरं तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाहीये. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळं मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा पाच मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक आर्य समाजी ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणच जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील या सर्व महिला सबलीकरण न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरीत टाकणारा

0: आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणतः त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता. कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय, अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंधक कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची, त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी, बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह, बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली?
0: त्या काळामध्ये

0: जरटकुमारी विवाह, त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान, वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आणि एकंदर चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत. त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचं पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं, तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता, परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, घोडसवारी असेल, त्याचबरोबर गाडी चालवणे, सारथ्य करणे, कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतील आड येणारी गोष्ट म्हणजे बाल संगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणा घर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणा घर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे विना मोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर, अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात

0: त्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
1: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत. परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
0: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं? आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
1: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडाबळींची संख्या बरीच आहे आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन सामाजिक समता स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
0: मॅडम, मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
1: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.

0: बरोबर.
1: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती, ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
0: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
1: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचंच साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणांना लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बनवली पाहिजे. स्वच्छ, आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
0: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
0: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे 1/2 वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे.

ह्या तीन आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सरमधून फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीमवर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, एक वाजतोय, वेळ झाली आहे आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठीतून बातमीपत्राची.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थाविरोधातील लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व यंत्रणा आणि व्यक्तींचं अभिनंदन केलं आहे. भारतानं अंमली पदार्थांच्या जागतिक आव्हानाविरुद्ध सर्वात प्रभावी लढा उभारला असून देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित टोळ्यांचं उच्चाटन करण्यात आलं आहे. तसंच अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्याचा केंद्र सरकारचा निर्धार कायम असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबई इथल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर इथल्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. समाजसुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर काढण्यात आलेल्या सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं दसरा चौक इथं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं आज समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 2619 पदांची भरती यातून केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना उद्यापासून 17 जुलैपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. नागरी सेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय तसंच पूर्वपरीक्षा वर्षातून 2 ते 3 वेळा घेऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासंबंधीचं पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

0: आशा स्वयंसेविका तसंच 21,000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. या प्रस्तावामुळे आरोग्य कर्मचारी आणि कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ होईल. मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या समिती कक्षात काल झालेल्या बैठकीत आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसंच पतसंस्था कर्मचारी रेशन दुकानातील कामगार खासगी शाळांचे कर्मचारी स्वयंरोजगार संस्था तसंच वाचनालयातील कर्मचारी अशा 21,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या घटकांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगानं महत्वपूर्ण चर्चा झाली. भूखंडावरील मुद्रांक शुल्काची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना अकोल्याचा जिल्हा निबंधक किरण चौधरी याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इक्वाडोरनं जर्मनीचा 2-1 असा धक्कादायक पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर आयव्हरी कोस्टनं कुरासावर 2-0 असा विजय मिळवत स्पर्धेत पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराग्वे विरुद्ध 2-0 बरोबरी साधत बाद फेरीतलं स्थान निश्चित केलं. क्रिकेट. भारत आयर्लंड यांच्यातील 2 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बेलफास्ट इथं संध्याकाळी 6 वाजता सामन्याला सुरुवात होईल. वैभव सूर्यवंशी या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र सायंकाळी 6:10. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं थोडली जाऊ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमानंतर महेंद्र कपूर यांनी गायलेलं अपराध या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

बेला शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. गुरु ठाकूर यांचं हे गीत नटरंग या चित्रपटातलं संगीत अजय अतुल यांचं होतं. कार्यक्रमाशेवटी बालगंधर्व या चित्रपटातलं आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

मूळ पदरचना सौभद्र या नाटकातली अण्णासाहेब किर्लोस्कर यांची होती. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 1:40 वाजता वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। पॅक सिलिका समिट एआय तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है। आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय। और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए।
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली। या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे। वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या। अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी एआय क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली। या परिषदेत सहभागी देशांनी एआय युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला। भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले। या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं। देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर

यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शाह म्हणाले की एक सुसंवादी समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टी

0: चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीयेनं अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे, तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 वाजता पाहता येईल. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17 षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडू 53 धावा केला, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 हा सामना सुरु होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम टी20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट एआय तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांसाठी भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनानं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या नागरिकाचं निवेदन स्वीकारल्याशिवाय इथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार असल्याचं पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वांथी सी यांनी कारंजा घाटके तालुक्यातील गारपीट गावाला भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. यावेळी त्यांनी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. एक दिवस ग्रामस्थांसोबत उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वांथी सी यांनी सेलू तालुक्यातील सालई या गावाला देखील भेट दिली. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून निसर्ग सेवा समितीच्या वतीनं ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ आणि निसर्ग संदेश रजत जयंती विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू कुमुद शर्मा यांनी गांधी हिल्सवर आयोजित कार्यक्रमात शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी बदाम, कडुलिंब आणि जांभूळ या झाडांची रोपं लावण्यात आली. या मोहिमेद्वारे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी युनिटतर्फे सायकल अभियानाचा शुभारंभ 7 जून रोजी यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाला. सायकल अभियानाचं उद्घाटन माजी खासदार रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. सायकल चालवा तंदुरुस्त रहा असा संदेश देखील त्यांनी दिला. दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय आयुर्वेदिक सुपर मार्ट इथं औषध निरीक्षकांनी

0: अचानक छापा टाकून 44,781 रुपये किमतीचा 26 आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला. शेत जमिनींचं आरोग्य चांगलं असेल तरच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतं. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. वर्धा जिल्ह्यात 65,000 अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून जमिनीची वैज्ञानिक तपासणी करून योग्य खतं व्यवस्थापनामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात यश मिळवलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आर्वी मार्गावर 9 जूनला सायंकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपासजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ येथील योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकी येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे अशी मृतांची नावं आहेत. कौंडिण्यपूर पालखी विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. सन 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. या ऐतिहासिक पालखीचे 22 जून रोजी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते झालेल्या या स्वागत सोहळ्यात वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं रविवार 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक संगीता सोमनकर यांच्याकडून मुख्य योग सत्र आणि सामान्य योग पद्धतीचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके आणि वाचक स्वर आभाराणी पटवर्धन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:45 झाले आहेत. श्रोतेहो आता ऐकूया दिवार या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
3: कह दूं तुम्हें
4: हाँ
3: या चुप रहूं
4: ना
3: दिल में मेरे आज क्या है

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 1:50 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या उर्दूतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

लुटेरे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं धर्मेश दर्शन यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं विजू शाह यांनी.

चंदना दीक्षित आणि अभिजित यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. चित्रपट होता कुली नंबर 1.

सोल्जर या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया दिल से या चित्रपटातलं उदित नारायण आणि महालक्ष्मी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे ए आर रहमान यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 होत आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: जिनके बांसुरी की मधुर तान से मन का हर कोना झंकृत हो उठता है, जिनकी उंगलियों के स्पर्श से बांसुरी गुनगुनाने लगती है, जिनके साथ
1: एफएम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, यानंतर 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 3:10 PM विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात

0: आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
1: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
1: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR-मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री जान रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथं कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. DRI अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी

संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीजन्म रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: लगे समझे
1: अज समझे।

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के,
1: हम रहे तो

0: अब अगर रूठे तो जल्दी मान जाना, अगर शिकवे हो तो जल्दी से मिटा देना।
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, 5:30 होत आहेत। युववाणी हा योग मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रमैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आत्ताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण FIFA सोबत ICC वुमन्स T20 चे अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंटसाठी आपण ऐकूयात हे गाणं.

0: भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात. यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात. ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा उदयनमुख, महिला ग्रँडमास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम घ्या. यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत आपल्याला. अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानल्या जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे, आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने.
1: मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7-8 वेळा राज्यस्तरीय, 4-5 वेळा राष्ट्रीय स्तरावर

0: सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेअर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायकोंदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. नमस्कार, मी समृद्धी सांगळे. मी एक तायकोंदो प्लेअर आहे, त्याचसोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होते 2 स्कूल्समध्ये आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्साइटेड पण आहे इंटरव्ह्यू साठी.
0: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायकोंदो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: माझ्या घराच्या जवळच एक तायकोंदोची अकॅडमी चालत होती, सो मी तिथे जाता येता ते बघायचे आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायकोंदो बघून फारच छान वाटलं आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे म्हणजे तायकोंदो म्हणजे नेमतरी काय असतं, काहीतरी वेगळं असतं ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असा
0: दोन्ही पण मिक्स करतात.
1: हो, सो ते कराटे नसून ते स्पेशली तायकोंदो आहे, तो साऊथ कोरियाचा गेम आहे. आणि तसं मी फक्त 1-2 वेळा तिथे जाऊन बघितलं, मला तो गेम खूप आवडला खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
0: बापरे, ऍडमिशन घेऊनच आली.
1: हो, आणि माझे म्हणजे 1-2 फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच, सो त्यांच्यामुळे मला तिथे जावंसं वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण आहे. येस, आणि त्यांना मेडल्स वगैरे पण मिळालेले बघितले मी.
0: अच्छा,
1: सो ते बघून पण मला तिथे जावंसं वाटलं.
0: अच्छा, तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतीयस?
1: मी 11व्या वर्षीपासून, म्हणजे मी 5वी 6वीत असल्यापासून मी तायकोंदो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे
0: सध्या
1: मॅचेस वगैरे.
0: ओके, बरं. मला सांग की सगळ्यांना तायकोंदो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
1: सो बेसिकली तायकोंदो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम, आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-1 पर्सन खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेवल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपला तायकोंदो गेम मध्ये किक्सचा होतो.
0: ओके,
1: मिनिमम त्यात 25 युज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे युज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉईंट्स असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये. बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायकोंदो एकच आहे. सो कराटेमध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेममध्ये पॉवर जास्त युज होते, पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटेमध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सरवर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
0: म्हणजे सेन्सर नेमकं कसं?
1: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात, तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
0: ओके,
1: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात तर त्याचा पॉईंट डायरेक्ट स्क्रीनवर येऊन जातो.
0: अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉईंट मिळते.
1: हा, आणि ते पण पॉवरने मारल्यावर ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढं जोराने किक मारावी लागते, मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्डच्या चिपला टच झाली की मगच स्कोर येतो.
0: ओके,
1: सो असा आपला तायकोंदो गेम आहे. आणि त्यात बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्राच्या, इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
0: ओके,
1: त्याचे बेल्ट्स पण असतात. स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, दॅन ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यू, ब्ल्यू वन, रेड, रेड वन आणि दॅन ब्लॅक. आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकचे डॅन 1, डॅन 2, डॅन 3 असे डॅन 8 का 9 पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते टायगर म्हणून असतं, पुंसे म्हणून, ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते मग, आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉईंट असतात.
0: ओके, म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे. ओके, तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10-11 वर्षापासून यामध्ये आहेस, तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळालाय किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
1: हो, माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली, तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते का नाही म्हणून.
0: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
1: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी एक स्टेट झालेली होती, फर्स्ट स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड एक्झाम होते 2 दिवस.

0: दिवसांनी आणि त्या आधीच माझी मॅच पण होती.
1: ओके.
0: सो मग मी जळगावला जाणार होते बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचं आहे. तर सो मी डिसाईड केलं की असं पण 2 दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, 2 दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का, होणार पण नाही. झालेला आहे त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले, सर नाही म्हटले होते तरी पण. आणि त्या आधी पण माझ्या 2-3 स्टेट झाल्या होत्या पण त्यात मला ब्रॉन्झच होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेससाठी गेले आणि तिथे माझे 4 फाईट झाल्या 4 जणींसोबत वेगळ्या वेगळ्या आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
1: अरे वा.
0: आणि तिथे मी सेमी फायनल फाईटला इंजर्ड झाले होते. सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
1: किंवा खेळू शकेल पण
0: खेळू शकेल का नाही कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतं
1: आणि पॉवर कमी
0: होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडी मधली, त्या इंजरीकडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्यावर डाऊट यायला लागला, सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे मी थोडं बोलले की मला असं असं वाटतंय काय करू काय नाही. तो माझा दादा तो कोच होता तो बोलला की तू गिव्हअप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजरीकडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉईंट गॅप खूप पडला होता त्या गेम मध्ये, मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून. बट माझा कोच बोलला की ती टर्न अडू की असते टर्निंग फेस म्हणून दिवर्गी म्हणून असते, सो ती मार. सो त्यांनी बोलली, मी लगेच मारली आणि मला त्याचा 6 स्कोअर आला.
1: अरे वा.
0: आणि पॉईंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत हरत जिंकून गेले.
1: हा अगदीच. म्हणजे तुला वाटलंही नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस.
0: हो म्हणजे मी तर सिल्वरच्या जणी गेले होते की मी हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच.
1: बरोबर.
0: कोच बोलला की नाही शेवटपर्यंत गिव्हअप नको करू, मारत राहा, बघू आपण गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या आहेत मग मी गोल्डच घेतलं.
1: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही मानली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, याचं एक उदाहरण बघायचं असं म्हणता येईल.
0: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
1: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
0: लागलं ते गोल्ड लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो असा आठवला.
1: पहिला गोल्ड होता का?
0: पहिला गोल्ड होता माझा स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्स मध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉईंट गॅप नाही. पॉईंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉईंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉईंट झाले तर आपण मॅच हरून जातो डायरेक्टली.
1: बापरे.
0: तर मायनस मध्ये पण
1: रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर आहेत.
0: आहे. मायनस मध्ये पण जातो आपण त्यात. पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेसवर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉईंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.
1: अरे वा.
0: सो त्यामुळे मला त्याचे रुल्स पण माहिती आहे.
1: त्याचा तुला फायदा झाला.
0: हा त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ
1: शकतो. तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती.
0: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का 2 प्लेअरच्या मध्ये की पॉईंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉईंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
1: मस्तच.
0: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला नॅशनल रेफरीशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही. सो मला ते करता नाही आलं.
1: नक्कीच यापुढे तुला ते मिळेल आपण अशी पण आशा करूया. बरं तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?
0: नाही, तसं म्हणण्यात आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय. काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू 2 मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणून. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
1: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
0: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी मुलगी आहे ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. तिचा आई रडायची माझी जेव्हा मॅचेसला जायचे की आठवायची माझी म्हणून. तर
1: सो मॅचेस मध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
0: ते पण वेगळंच की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत.

0: कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना.
1: सो
0: थोडं वेळ सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकवर होण्यासारखं असतं, कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम, काही बोन बिन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्यासोबतचे प्लेयर्स
1: स्ट्रॉंग आहेत.
0: थँक्यू.
1: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं आहे.
0: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलिस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा एक दोन स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
1: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो,
0: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःचं तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा फ्रेंड्स म्हणा कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे मिनिमम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट्स तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहितीच आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल्स सुद्धा, ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकतात. की तुम्हाला फक्त समोरच्या नाकर जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
1: बरोबर.
0: बस तिथे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
1: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
0: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे, अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: सो त्या हिशोबाने की आपण, आणि जर कुठे मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स 100% त्यांनी ते केलंच पाहिजे, अटेंड करा माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे, गरजेचं आहे त्यांचं.
1: आणि सिच्युएशन सांगून येत नाही त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
0: हो.
1: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का.
0: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला, म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे स्टेट्स वगैरे फिरून आले की मला, म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे, माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोश्यावर कुठे पाठवलं असतं का.
1: बरोबर.
0: तसं पण मुलं मुली जातात, पॅरेंट्सला काळजीच राहते, माझे पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी लिडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते. मी जसं मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
1: बरोबर.
0: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते, मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
1: तुझ्या अंडर एक टीम ते होतात.
0: येस. मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही.
1: अरे वा.
0: सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकता. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते की माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यात. मला स्टेज डेअरिंग आली, मी कुठेही जाऊन म्हणजे ऍटलिस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं,
1: लोकांशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण तू समजावू शकत असेल का जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे, त्यासाठी पण
0: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेस वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते
1: स्ट्रॉंग
0: होऊन जातात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे, सगळे पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे.
1: अगदीच अगदी
0: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस खेळतो त्याचे आपल्याला बोर्ड्समध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
1: अरे वा, किती छान.
0: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत, तुम्ही ऍटलिस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 मार्क्स भेटतात, त्याचे 2% ऍटलिस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
1: चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो, स्वतःमध्ये बदल तर होतो.
0: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो, का नाही करायला पाहिजे, करायलाच पाहिजे नेमकं.
1: नक्कीच. बरं, मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली, पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागलं आता मी उद्या जाणार नाही असं कधी झालंय का.
0: नाही, तो आपला स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो. कधीच तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजुरी झाली तुला सोडून द्यावं वाटलं का, कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्यावं वाटलं, बिकॉज नाहीच वाटत. त्या गेम

0: आपल्याला इतका लगाव होऊन जातो, लाईक ते आपलं पहिलं प्रेम म्हणून जातं, त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
1: म्हणजे किती पण लागू दे,
0: किती पण लागू दे, ऍटलिस्ट आपण तिथे जाऊ, बसू, बसून तरी राहू, पण जाऊ, घरी बसलं जात नाही बिलकुल नाही. आणि एक असतं ना की जिस प्यार में दर्द नाही वो प्यार कैसा.
1: अच्छा,
0: असं. सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्समॅनचं की आपला गेम आपल्याला किती त्रास द्याव, किती लागाव, तो सुटत नाही. एकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते, सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेजला, क्लास नसतो आमचा, वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेच्या इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लास मध्ये जाऊन बसावं, क्लासला जाऊ.
1: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिलं जात नव्हतं,
0: बिलकुल नव्हतं राहिलं जात. म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते की त्याला आपण असं वेगळं काही बघायची, लक्ष द्यायची गरज नाही पडत, प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा, खूपच छान. तर समृद्धी, आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत आणि टायकोंडो या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस, तर मला सांग, जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील, किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्समध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील?
0: मला तर एवढं सांगावं वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफमध्ये असाल किंवा कॉलेज लाईफमध्ये असाल, एक तरी स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा. किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडन्स गेन करशाल, हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्समध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय,
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच
0: पाहिजे. येस, त्यांची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं, बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना, फक्त बसून राहतील वगैरे, हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना, त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये, तर स्पोर्ट्स करायलाच पाहिजे. आणि मी मुलांच्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छिते की तुम्ही मुलांना सपोर्ट करा स्पोर्ट्समध्ये जाण्यासाठी, त्यांना मोटिवेट करा की तू करू शकतो, तू करू शकते, जा, का नाही करत, फायनान्शियली होत नाही किंवा कसंही होत नाही, ऍटलिस्ट काहीतरी करू द्या त्यांना,
1: कुठला तरी एक स्पोर्ट्स
0: केला पाहिजे ऍटलिस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्स मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्समध्ये पाठवलं पाहिजे. आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी, तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास, मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणीने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे, मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्ज गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. मी उत्कर्षा चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पलसोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतः सोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस आणि विश्वस्तांचा राजीनामा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि मोहरमनिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत

0: बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आध्यात्मिक गुरु, युवक आणि महिलांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही शहा यांनी केलं. अंमली पदार्थाविरोधातला लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असं ते म्हणाले.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: या बैठकीत 2004 ते 2014 आणि 2014 ते 2026 या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आकडेवारीही शहा यांनी मांडली. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. या अनुषंगानं युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं नशामुक्त युवा या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय नशामुक्ती प्रश्न मंजुषा आजपासून माय भारत पोर्टलवर सुरू केली आहे. युवकांमध्ये जागृती निर्माण करणं, नशामुक्त जीवन आणि सदृढ आरोग्याची निवड करतानाच अंमली पदार्थांच्या सेवनानं होणाऱ्या घातक दुष्परिणामाबद्दल तरुणांमध्ये जनजागृती करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हे डिजिटल पोर्टल संपूर्ण देशभरातल्या युवकांसाठी 15 जुलैपर्यंत खुलं राहणार आहे. यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं नशामुक्त भारत अभियान राबवण्यात आलं. नशाबंदी मंडळाचे मराठवाडा विभाग संघटक भाऊ पठाडे यांनी युवकांना आणि पालकांना विशेष आवाहन केलं. ते म्हणाले,
2: अंमली पदार्थ ज्यामध्ये दारू, गांजा किंवा काही पदार्थ असे येतात की ते आपल्याला लवकर समजत नाही, विशेषतः युवकांना आणि लहान मुलांना माझं आव्हान असेल या निमित्ताने की काही चॉकलेट्स जे आहेत ते खूप आकर्षक आहेत आणि खायला त्यामुळं गोडी पण वाटते, परंतु त्यात नशिले पदार्थ असतात आणि त्यामुळं आपल्याला अंमली पदार्थाची सवय लागू शकते. म्हणून पालकांना पण नम्र विनंती आहे की आपला पाल्य हा शाळेत जाताना, महाविद्यालयामध्ये जाताना त्याचं नॉर्मल वागणं आहे की नाही हे तपासून घ्यावं.
0: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज धुळे इथं 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. 900 किलो गांजा, 173 किलो आफूची बोंडे यासह एमडी ड्रग, कोडिन सिरप आदींचा यात समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, अणू, अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातल्या विकासाची आणि जागतिक स्पर्धेची दिशा ठरवणारी महत्वाची क्षेत्रे आहेत असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितलं आहे. आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगानं एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय क्वांटम अभियानाचा उल्लेख करताना या अभियानानं सुरू झाल्यानंतर केवळ 3 वर्षातच आपल्या निम्म्याहून अधिक उद्दिष्टांची पूर्तता केल्याचं त्यांनी सांगितलं. या अभियानाच्या वेगवान प्रगतीतून भारताची वाढती वैज्ञानिक क्षमता आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याची त्याची बांधिलकी दिसून येते असं सिंग म्हणाले. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान याप्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतल्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली.

0: सारथीनं शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषद तसंच महानगरपालिकेच्या वतीनं आज मिल कॉर्नर इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते समता दिंडीचं उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं आज समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूर शहरातले नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकार्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. मोहरम निमित्त ठिकठिकाणी ताज्या मिरवणूक काढल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात मोहरम निमित्त विविध भागातून सवाऱ्या निघाल्या असून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव त्यात सहभागी झाले होते. मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत धार्मिक परंपरांचं पालन करत एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. परभणी शहर महानगरपालिकेत कार्यरत 3 मुकादम आणि 3 सफाई कर्मचाऱ्यांची स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली असून लाड पागेश शिफारसीनुसार 10 सफाई कामगार या पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले. महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते पदोन्नती आदेश देण्यात आले. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं जालन्याहून कर्नाटकात येलहंका इथं विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर रविवारी जालना इथून सायंकाळी 7:20 निघेल तर येलहंका इथं दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे येलहंका इथून प्रत्येक सोमवारी रात्री 11:30 निघेल. ही गाडी परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, सिकंदराबाद, धर्मावरम या मार्गावर धावेल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आयर्लंड यांच्यात 2 T20 सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आयर्लंडमधल्या बेलफास्ट इथं नुकताच सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वाशिम स्थानक गुन्हे शाखेनं आज आंतरजिल्हा दुचाकी चोरांच्या टोळीला बेडा ठोकल्या. वैभव प्रल्हाद घुले आणि लखन उर्फ पुष्पा देवीदास राठोड या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी हस्तगत केल्या. धुळे जिल्ह्यात मागील 2 दिवसात पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस आणि विश्वस्तांचा राजीनामा आणि मोहरम निमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झा.

आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोते हो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयी बातचीत करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत

0: सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. कुठल्या प्रकारच्या शारीरिक वैगुण्यावर कुठल्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करण्यात येते काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: प्लास्टिक सर्जरी ही नुसतीच कॉस्मेटिक सर्जरी नाही, तर बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला रिपेअर करण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी म्हणून आपण प्लास्टिक सर्जरी करतो. आपण त्याला मेनली आता डिवाइड करू की काही जे जन्मजात व्यंग आहेत त्यांना ठीक करण्यासाठी, आणि काही अक्वायर्ड म्हणजे काही कारणास्तव ऍक्सिडेंट किंवा बर्न किंवा जळाल्यामुळे भाजल्यामुळे झालेले वैगुण्यात त्यांना रिपेअर करण्यासाठी, तर अशा प्रकारे आपण त्यांना ब्रॉडली दोन्हीच डिवाइड करू शकतो.
0: हा, आपण म्हणालात की जन्मजात आणि वैगुण्यामुळे होणारे, तर सगळ्यात आधी तर आपण जन्मजात जी आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊ. तर जन्मजात याच्यामध्ये कुठले कुठले शारीरिक वैगुण्य निर्माण होत असतात आणि मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात प्लास्टिक सर्जरीद्वारे?
1: जन्मजात काही लहान मुलांना काही व्यंग राहू शकतात, जसे की चेहऱ्यावरचे आपण बघितले तर कोणाचं ओठ फाटलेलं असतं किंवा टाळू फाटलेला असतो आणि त्यांना बोलायला किंवा खायला प्यायला पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यामध्ये आपण क्लेफ्ट लिप सर्जरी ते रिपेअर करतो. तसंच पॅलेट सर्जरी करतो. समजा कोणाचा नाकाचा शेप डिफॉर्म्ड असेल तर त्याला आपल्याला रिपेअर करता येतं. कानाचा शेप कधी कधी कोणाचा खूप मोठा असतो, कधी कधी कोणाचा कानच डेव्हलप झालेला नसतो जन्मजातच, तर त्या अशा वेळेस आपल्याला ते कानाचा जो एक्सटर्नल दिसणारा पिन्ना आहे त्याला आपल्याला बनवता येतं. याच्यासाठी ऍक्च्युली आपल्याला पण टाइमलाईन एक अलग अलग प्लॅन करावं लागत असतं.
0: डॉक्टर, ही चेहऱ्याशी निगडीत काही सर्जरी आपण सांगितली, या व्यतिरिक्त शारीरिक भागांवर देखील सर्जरी करण्यात येते?
1: हा, काही शारीरिक भागामध्ये पण जन्मजात काही वैगुण्य राहू शकतं. जसं की आपण हाताबद्दलच बघितलं किंवा पायाबद्दल बघितलं, तर पायाची काही काही कधी कधी बोट जे आहेत ते खूप मोठे झालेले असतात, त्याला आपण मेगालोडॅक्टायली म्हणतो. तर मोठं बोट असेल तर त्याला काम करायला त्रास होतो, दिसायला चांगलं दिसत नाही. पायाला असेल तर पायात त्याला बुटं घालणं चालणं फिरणं मुश्किल होऊन जातं, तर आपल्याला त्याला प्रॉपरली शेपिंग करता येतं. कधी असं असतं की काही मुलांमध्ये असं बघितलंय की त्यांना 5 बोटांच्याऐवजी 6 बोट असतात, मग एक्स्ट्रा बोट आलेला आहे तर आपल्याला त्यांना एक्स्ट्रा बोटाला कमी करता येतं. आणि कधी असं असतं की एक्स्ट्रा बोट जे आहे त्याच्यामध्ये पण थोडंफार हाड वाढलेलं असतं, तर त्या ठिकाणी आपण त्यांचा शेप देण्याच्या हिशोबाने आणि त्यांना कामात पण त्रास व्हायला नको या हिशोबाने आपण सर्जरी करतो आणि त्यांचं हाताचं स्ट्रक्चर म्हणजे 5 बोटांवर त्यांना घेऊन येतो. कधी असंही होऊ शकतं की जन्मजातच काही मुलांचे बोट हे जॉईंट राहू शकतात, ज्यांना आपण सिंडेक्टाई म्हणतो, की बोट जोडलेले आहेत मग त्यांना सेपरेट करून जेणेकरून ते प्रॉपरली काम करू शकतील, असं त्यांचं फंक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हाताच्या सर्जरीज आणि बाकी सर्जरीज करू शकतो. काही अशा पण असतात जन्मजात व्यंग असतात, ऍक्च्युली ते जन्मजात दिसणार नाहीत पण ते असतात जन्मापासूनच, आणि ते नंतर काही काळानंतर काही वर्षांनंतर मग ते आपल्याला दिसायला लागतात. त्यात कोणाला रक्ताची ब्लड वेसलची गाठ असते त्यामुळे त्याला हेमॅनजिओमा म्हणतो किंवा वॅस्क्युलर मॉलफॉर्मेशन म्हणतो. ते कधी हातावर चेहऱ्यावर असेल तर ते चांगलं दिसत नाही, कामातही त्रास होतो, त्याच्यातून रक्तस्त्राव पण होऊ शकतो. तर आपण त्यांना सर्जरी करून त्यांना प्लास्टिक सर्जरी करून एक चांगलं रूप पण देऊ शकतो आणि त्याला प्रॉब्लेम पासून वाचवू शकतो. काही मुलांमध्ये असं लक्षात आलंय की ब्रेस्ट ग्लँड डेव्हलप होऊन जाते, म्हणजे स्त्रियांसारखे त्यांचे स्तन वाढायला लागतात. हे होतं प्युबर्टीच्या वेळेस, जेव्हा 13-14 वर्षाचं वय असतं त्यावेळेस हॉर्मोनल चेंजेस होतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे गायनेकोमास्टी आपण त्याला म्हणतोय किंवा मेल ब्रेस्ट वाढणं असं आपण त्याला म्हणतोय. तर हे ऍक्च्युली बरेचसे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिजिकली तेवढा त्रास नसेल, शारीरिक तेवढा त्रास नसेल, पण मानसिक त्रास खूप जास्त असतो याच्यामध्ये. एका मुलाला त्याचे स्तन वाढले असेल त्याला चांगलं दिसणार नाही, त्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल, त्याला कपडे बरोबर घालता येणार नाही, कपडे कधी काढायचं गेलं तर त्याला काढता येणार नाही. अशा वेळेस प्लास्टिक सर्जरीने आपण त्याला ते पूर्णपणे नॉर्मल करू शकतोय. आणि त्याच्यामध्ये अजून खूबी अशी आहे की त्याला इतकं सहजतेने करता आलं पाहिजे की त्याच्यानंतर त्याचे व्रण किंवा जे डाग आहेत ते पण लक्षात यायला नको, म्हणजे एकदम नॉर्मल चेस त्याला दिसायला पाहिजे असं करता येतं. फिमेल्समध्ये आपण बघितलं की प्युबर्टीच्या वेळेस काही मुलींमध्ये काखेमध्ये जसं स्तन वाढतात तसं काखेमध्ये पण ग्रोथ होते. त्यांचं डेव्हलपमेंटच्या वेळेस जेव्हा बाळ गर्भात असतं त्याच वेळेस ब्रेस्ट टिश्यू जसा डेव्हलप होतो आहे तर तो प्युबर्टीच्या वेळेस वाढतो आणि काखेमध्ये पण तो वाढायला लागतो. तर काखेमध्ये वाढलं तर आपण त्याला म्हणतो ऍक्झिलरी ब्रेस्ट किंवा ऍक्झिलरी आर्मपीट फॅट. तर त्या ठिकाणी ब्रेस्ट ग्लँडचा पार्ट आणि फॅटचा पार्ट असतो. हेच जेव्हा पुढे अजून जातं आणि आपण त्याला काही करत नाहीये तर प्रेग्नन्सीच्या वेळेस जसे स्तन वाढतात तसं हे पण वाढायला लागतं आणि या ठिकाणी त्यांना त्रास होणं, दुखणं, खुपणं होणं हे सगळं होत असतं. याला आपल्याला प्लास्टिक सर्जरीने खूप छान प्रकारे काढता येतं आणि या खुबीने काढता येतं त्याचं व्रण पण लक्षात येणार नाही.
0: हे जे जन्मजात वैगुण्य जे आपल्या लक्षात येतं आणि ज्यावर आपण प्लास्टिक सर्जरी करतो यासाठी काही वयाचं बंधन असतं का की इतके वर्ष झाल्यानंतरच ही सर्जरी करण्यात येते?
1: हा,

0: सगळ्या सर्जरीजमध्ये आपण असं एक टाईमलाईन पाहतो आणि आपण बघतो की कुठल्या वयामध्ये केलं तर जास्त चांगलं परिणामकारक राहिले. जसं क्लेफ्ट लिप पॅलेट आहे तर लिप असेल क्लेफ्ट लिप असेल तर तिसऱ्या महिन्यात केलं जातं. पॅलेट आपण साधारण 1-1.5 वर्षाच्या एजमध्ये करतोय. कानाची सर्जरी असेल तर ती कानाचं वाढ आपण बघतो की 7-8 वर्षापर्यंत पूर्ण होते मग त्याच्यानंतर आपण करतोय. नाकाच्या सर्जरी असेल कधी कोणाचं नाक खूप बसकं असतं चपटं असतं किंवा कोणाचं नाक खूप वर असतं उंच झालेलं असतं शेप बरोबर नसतो किंवा वाकडं असतं नाकाच्या कधी कधी आतलं हाड पण वाढतं ज्याला आपण म्हणतो सेप्टम ते वाढतं आणि त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा नाक परत परत बंद होणं सर्दी होणं असं असतं. ह्या गोष्टीसाठी आपण साधारण 13-14 वर्षापर्यंत थांबतो त्याच्यानंतर मग आपण याची सर्जरी करतो. जे मी सांगितलं की मुलांमध्ये स्तन वाढणं किंवा गायनोकोमास्टी आहे त्याला पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर आपण त्याला ऍड्रेस करतो. फिमेल्समध्ये ऍक्झिलरी ब्रेस्ट ग्लँड असेल तर त्यांना पण आपण साधारण 13-14 वर्षाच्या नंतर किंवा त्याच्यानंतर पण आपण त्याला करू शकतो.
1: डॉक्टर, ही सगळी झाली की जन्मजात असणारं वैगुण्य आणि त्यावर करण्यात येणारी सर्जरी. आता यानंतर आपण दुसरी गोष्ट सांगितली होती की विविध कारणांमुळे जे काही वैगुण्य निर्माण होतं त्यावर देखील सर्जरी करण्यात येते. तर सगळ्यात आधी आपण कारण बघूया की जळणं किंवा भाजणं यामुळे जेव्हा वैगुण्य येतं तेव्हा कुठल्या प्रकारची सर्जरी करण्यात येते आणि मग त्यात काही काळजी घ्यावी लागते का? पुन्हा
0: कुळाला काही कधी जळालं किंवा भाजलं आणि बऱ्याच वेळा तर माझ्याकडे असे पेशंट्स येतात की जे एक गरम पाणी वाफारा घेत आहे किंवा काही कोणी गरम पाणी घेऊन जात आहे आंघोळीसाठी आणि ते पडलं सांडलं गरम चहा सांडला आणि त्यांनी भाजलं तर अशा वेळेस इनिशियली अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा ती लवकर जखम भरली पाहिजे त्याचे व्रण किंवा स्कार जास्त नको व्हायला आणि त्याच्यामुळे नंतर डिफॉर्मिटीज किंवा वैगुण्य नको व्हायला म्हणून आधीच आपण त्याची चांगली ट्रीटमेंट करायची. तर एक प्लास्टिक सर्जन यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचं हेलिंग करू शकतो. पण बरेचसे पेशंट असे नंतर पण येतात की ज्यांना आधी जळालं होतं भाजलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही वैगुण्य आलं किंवा डिफॉर्मिटी आलेली आहे. जसं गळ्याला जळालेला आहे तर त्यांचं गळा चिपकून जातोय म्हणजे मानच त्यांना दिसत नाही हनुवटी अगदी छातीला चिपकून गेलेली असते तर त्याच्यामुळे त्यांच्या मुवमेंटला प्रॉब्लेम येतो. कपडे काढा घालायला त्रास होतो. कधी कोणाचं काख म्हणजे आपण एक्झिला म्हणतो त्याला त्या ठिकाणी जळाल्यामुळे आणि तिथे ते अगदी आकुंचन पावतोच कारण ते बॉडीला चिपकून ठेवतंय. कोणाचं एल्बो किंवा कोपर मध्ये पण कधी कॉन्ट्रॅक्चर येऊन जातं त्याला आपण बर्न कॉन्ट्रॅक्चर म्हणतो. तिथे स्कार चिपकून ठेवतो रिस्टला किंवा आपण म्हणतो मनगटाला मनगटामध्ये किंवा बोटांमध्ये पण डिफॉर्मिटी येऊ शकते. हात जळाला आणि नंतर मग तो डिफॉर्मिटी आली ना आकुंचन पावलं त्या ठिकाणी आणि बोट बरोबर काम करत नाहीयेत तर अशा ठिकाणी आपल्याला प्लास्टिक सर्जरीची गरज असते जेणेकरून आपण त्यांना ते अवयव सगळे जॉईंट्स परत फ्री करून देता येतील आणि त्यांना तसं ते कामात येतील.
1: जर कारणांचा विचार केला तर आणखी एक मुख्य कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटमुळे अवयवांना पण इजा होते आणि चेहऱ्याला पण इजा होते. मग चेहऱ्याच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि व्रण निर्माण झाले असतील तर मग काय करण्यात येतं?
0: चेहऱ्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठला ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंटच्या कंडिशनमध्ये पहिल्या प्रथमच समजा प्लास्टिक सर्जननी बघितलं तर तो पुढे स्कार कमीत कमी येतील किंवा व्रण कमीत कमी दिसेल आहे या हिशोबाने आणि जखम लवकर भरेल या हिशोबाने ट्रीटमेंट करू शकतो. तर ते झालं तर सगळ्यात उत्तम आहे कारण की त्याच्यामध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरतो. फाईन स्टिचेस वापरतो आणि स्कारला लपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रॉपर हिलिंग करायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी असं होतं की ते कधीतरी जुनं झालेलं असतं लहानपणी झालं असतं किंवा मे बी एखाद वर्ष आधी झालेलं असतं आणि मग पेशंट माझ्याकडे नंतर पण येतात की त्यांच्या चेहऱ्यावर काही व्रण आहेत ते चांगले दिसत नाहीत आणि व्रणमुळे तुमचा ऍक्च्युअली कॉन्फिडन्स कमी होतोच. आपण जेव्हा सोशली कुणाकडे जातो भेटतोय कुणाला चार चौघात बसतोय तर ते व्रणमुळे आपल्याला एक थोडासा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो. लोकांना एक बोलायला एक कारण मिळून जात आहे आणि काही काही ठिकाणी आपल्या जॉब्समध्ये आपल्या कामामध्ये पण त्याच्यामुळे एक आपल्याला अडथळा होतोय. तर अशा वेळेस आम्ही त्यांना स्कारसाठी स्कार रिव्हिजन सर्जरीज किंवा काही कधी कधी स्कारमुळे ना ज्यांचे चेहऱ्याचं डिफॉर्मिटी होऊन जातं की ओठाचा अँगल चालले गेलेला आहे ओठ बरोबर दिसत नाहीत किंवा बंद करता येत नाही नाक थोडस वाकडं झालेलं आहे किंवा डोळ्याची पापणीच फाटलेली आहे आणि त्यांना बरोबर डोळे बंद करता येत नाहीये तर अशा वेळेस आपण त्याला प्रॉपरली अलाइनमेंट करून आणि फाईन प्लास्टिक सर्जरी करून आपण त्यांना ठीक करू शकतो.
1: हे तर झालं चेहऱ्याच्या बाबतीत आणि शारीरिक वैगुण्य निर्माण झालं असेल तर मग काय करण्यात येतं?
0: ऍक्सिडेंट मध्ये पण इनिशियली जेव्हा काही कोणाचं हाड तुटलं असेल हाताला किंवा पायाला लागलेलं आहे तर त्या ठिकाणी जखमींना आधीच व्यवस्थित ठीक व्हावेत आणि व्यवस्थित जखम भरावेत यासाठी प्लास्टिक सर्जनला जास्त करून हॉस्पिटलमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं. फ्रॅक्चर असेल तर ऑर्थोपेडिशियन त्याला फ्रॅक्चरला फिक्स करतो पण त्याच्यावरची जी जखम असतं किंवा स्किन आणि मसल्स हे जे त्याच्यात लॉस झालेलं आहे कधी कधी टेंडन्स आणि नर्व्स किंवा ब्लड वेसल्स पण हे कटलेले असतात तर त्यांना आपल्याला वापस जोडायचं आहे आणि वापस ते फंक्शन सुरू करायचं आहे यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीचा त्या ठिकाणी उपयोग असतो. कधी कधी असं पण होतं की

0: आताच ऍक्सिडेंट झालेला आहे आणि कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये खूप कॉमन आहेत असे ऍक्सिडेंट्स की कुठल्या मशीन्समध्ये हात किंवा बोट असं चेंगरलेलं आहे, फाटलेलं आहे, तुटलेलं आहे, तर बोटांमध्ये आणि हातांमध्ये ना खूप सारा टेंडन्स आणि नर्व्ज असतात आणि त्यांचं ते छोटे छोटे बोन असतात, तर त्यांना बोनला पण बरोबर फिक्स करायचं, या टेंडन्सला जोडायचं, जेणेकरून त्यांच्या हाताची मुवमेंट पूर्ववत होईल आणि पहिल्यासारखं त्यांना ते रेंज ऑफ मुवमेंट येईल आणि काम करायला सोपं जाईल आणि पहिल्यासारखी ताकद पण असली पाहिजे जेणेकरून त्यांना ते काम करायला सोपं जाईल. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एक हात वाचवला तर आपण एक फॅमिली वाचवतो, कारण की त्या हाताच्या मुळे त्याच्यावर डिपेंडेंट असली त्याची बायका मुलं आणि पूर्ण फॅमिली डिपेंडेंट असते.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे. डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता आपण बघितलं की एकतर जन्मजात वैगुण्यावर आपण काय प्लास्टिक सर्जरी करतो आणि दुसरी म्हणजे विविध कारणांमुळे निर्माण होणारं वैगुण्य आणि मग त्यावर करण्यात येणारी प्लास्टिक सर्जरी. यात हातापायांच्या बाबतीत आपण म्हणालात की प्लास्टिक सर्जनी ऍक्सिडेंटमध्ये सुरुवातीलाच बघितलं तर ते आणखी सोपं होत असतं. स्त्रियांच्या बाबतीत असो किंवा इन जनरल पण ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा पेशंटला पण एक कुठेतरी इन्सिक्युरिटी निर्माण होते की माझा हा अवयव किंवा चेहऱ्याचा हा भाग आता बरोबर दिसणार नाही, तर मग त्यासाठी प्लास्टिक सर्जरीमध्ये काही सोल्युशन आहे का?
0: हो, बिल्कुल. बऱ्याचशा कॅन्सर्समध्ये जसं की आपल्या इकडे जो कॉमन आहे जबड्याचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर किंवा जिभेचा कॅन्सर, तर या सर्जरीजमध्ये एक कॅन्सर सर्जन सोबत एक प्लास्टिक सर्जन नेहमी इन्वॉल्व्ह असतो. कॅन्सर सर्जन प्रयत्न करतो की पूर्णपणे कॅन्सर निघून जावा, त्याच्या तो जिकडे कुठे पसरला त्याला काढून टाकावा, आणि हे काढण्यामध्ये कधीकधी पेशंटचा जीभ, कधीकधी जबडा, कधीकधी गालाचा भाग हा काढून टाकला जातो. ही जी जखम आहे ती परत भरली नाही आपण तर पेशंटला खायला प्यायला पण प्रॉब्लेम होईल आणि दिसायलाही त्रास राहिले तेवढं चांगलं दिसणार नाही. तर यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जन इन्वॉल्व्ह केलं जातं. प्लास्टिक सर्जन त्या ठिकाणी बरेचसे अलग अलग फ्री फ्लॅप्स आहेत किंवा लोकल फ्लॅप्स आहेत, ते फ्लॅप्स आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजे दुसरी आजूबाजूचं जे मास आहे त्याला फिरवून आपण त्या जखमेला भरतो, जेणेकरून एक चांगलं फंक्शन पण येईल आहे आणि एक चांगला असा लुक पण येईल, एस्थेटिक लुक पण येईल यासाठी. आणि काही अलग कॅन्सरचे पेशंट्स बघितले आपण, समजा जसे की ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स आहेत, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण ब्रेस्टला पूर्णपणे काढून टाकतो आणि एका स्त्रीचं एक आपल्याला एक सौंदर्य म्हणता येईल किंवा स्वतःचं सेल्फ एस्टीमचाही भाग आहे की तो मला बरोबर कपडे घालता यावेत आणि मी ठीकठाक दिसली पाहिजे, त्यासाठी पण तिला ब्रेस्टची गरज असते. तर अशा वेळेस आपल्याला ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हा प्लास्टिक सर्जरीचा भाग आहे, तो करून आपण तिला वापस तसं एक स्ट्रक्चर बनवून देऊ शकतो. आणि बाकी पण कुठल्या अवयवावर कॅन्सर असतील, हातापाया पोटावर पण, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या सर्जरीमुळे समजा त्याने खूप सारा पार्ट काढून टाकला असेल तर त्याला वापस बनवण्यासाठी म्हणून प्लास्टिक सर्जरीची हेल्प होते.
1: बरेचदा काय होतं, माणूस लठ्ठ झाला आणि मग तो रोड होण्यासाठी प्रयत्न करतो, रोड झाल्यानंतर त्याची स्किन लूज होते, ती लटकते, मग अशा गोष्टीवर देखील प्लास्टिक सर्जरी असते का?
0: हो, बिल्कुल असते. मग आता सध्या तर ट्रेंड आहेच की वजन कमी करायचं आणि फिटनेससाठी हा जो ट्रेंड आहे तो चांगला आहे, पण खूप लवकर वेट लॉस झाला काही औषधांच्या मार्फत किंवा इंजेक्शन्स घेऊन आपण खूप जास्त वजन कमी केलं, रॅपिडली क्रॅश डायटिंग करून आपण वजन कमी केलं, तर काय होतं की स्किन लटकायला लागते, स्किन लूज राहते, स्किन रिड्रिप होऊ शकत नाही. कोणाचे गाल आपण बघतो की एकदम दबून गेलेले बसलेले आहेत, चेहरा डोळ्याच्या खाली डार्क सर्कल आलेले आहेत आणि पोटावरची स्किन लटकून राहिलेली आहे, हाताची स्किन लटकते, मांड्यांची स्किन लटकते आहे. मग या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीचा रोल येतो. तर रॅपिड वेट लॉसच्या नंतर प्लास्टिक सर्जरीचा रोल आहे की एक्सेस स्किन आहे तिला काढून आपण स्किन टायटन अप करायचं त्या ठिकाणी आणि एक चांगला सुडोल असं आपल्याला शरीर बनवायचं, आणि चेहऱ्यावरचं स्किन खूप लटकली असेल आणि खड्डा पडला असेल तर त्या ठिकाणी आपण काही फॅट ग्राफ्टिंग किंवा फिलर वापरून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
1: डॉक्टर, आपण फॅटचा विषय काढलाच आहे, तर शारीरिक वैगुण्यामध्ये जर पोट वाढलं असेल किंवा स्किन आजूबाजूची जर वाढली असेल तर मग त्याला पण प्लास्टिक सर्जरीने कमी करता येतं का?
0: हा, त्याला पण करता येतं. खूप जास्त फॅट कुठे जमा झालं असेल तर असं लोकलाइज्ड एरियामधलं फॅट कमी करणं, त्याला आम्ही म्हणतो बॉडी कंटुरिंग, की पोटावर कोणाचा खूप जास्त फॅट सुटलेला आहे तो डायटिंग एक्सरसाइज करतोय पण त्याला जाऊ शकत नाहीये, मांड्यांवर जास्त फॅट आहे, कधी कोणाच्या हातावर आहे, कधी कधी डबल चिन म्हणतो आपण की हनुवटीच्या खाली मानेवर खूप जास्त फॅट जमा झालेला आहे, तर अशा ठिकाणी किंवा हातावर जास्त फॅट आहे ते कपड्यांमध्ये चांगलं दिसत नाही, आपण स्लीवलेस घालू शकत नाही, टी शर्ट किंवा मेबी साडी घातली तर बाईचं ते पोट सुटलेलं दिसतंय, तर या ठिकाणी आपल्याला ते फॅट काढून लायपोसक्शन

0: ही सर्जरी आहे ती एकदम सिम्पल आणि डे केअर सर्जरी असते. त्याच्यामध्ये आपण ते फॅट काढून टाकतो आणि आपल्याला एक सुडोल शेप घेता येतो. प्रेग्नन्सीच्या नंतर काही स्पेसिफिक प्लास्टिक सर्जरी लागतात, ज्याला आम्ही म्हणतो मॉमी मेक ओव्हर सर्जरीज. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमुळे काय होतं की ब्रेस्ट वाढतात आणि नंतर ते फिडिंग विडिंग झाल्यानंतर ते लूज व्हायला लागतात. त्यात तर एक शेप चालला जातो आहे, सुडोलता चालली जात आहे. तर त्या ब्रेस्टला किंवा स्तन संवर्धन आपण ज्याला म्हणतोय त्यासाठी ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट लिफ्ट सर्जरी ही आपल्याला करता येते. आणि ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज पण केल्या जाते. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीबद्दल मला सांगावं असं वाटतं की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीज खरंच खूप इंडिकेटेड असते. काही काही मुलींचे किंवा काही स्त्रियांचे पण एवढे मोठे ब्रेस्ट होऊन गेलेले असतात की त्यांना ते खांद्याला दुखणं सुरू होऊन जातं, मान दुखायला लागते, पाठ दुखायला लागते, त्यांना सारखं वाकून वाकून चालावं लागतं, म्हणजे कपडे घालू शकत नाहीये. आणि हा सगळा त्रास तर आहेच, पण हे सगळे बॉडीली पेन व्हायला लागतात, त्या स्किनमध्ये इन्फेक्शन व्हायला लागतंय. तर याला आपल्याला प्रॉपरली ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करून आपण प्रॉपरली शेप देऊ शकतो. पोट सुटलं असेल प्रेग्नन्सीच्या नंतर तर आपल्याला पोटाचे मसल्स पण लूज होऊन जातात, त्या मसल्सला टाईट करणं आणि एक्सेस स्किनला काढून आपण त्याला एक चांगला शेप देऊ शकतो.
1: आता इतक्या सगळ्या प्रकारच्या सर्जरींबद्दल आपण जाणून घेतलं ज्या शारीरिक वैगुण्यावर काम करतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की या सर्जरी करत असताना याला नेमका कालावधी किती लागतो?
0: बघा, सर्जरीज ह्या ज्या सगळ्या सर्जरीज आहेत त्या मोस्टली काही तासांमध्ये होणार आहेत आणि एक किंवा दोन दिवसाच्या हॉस्पिटल ऍडमिशनमध्ये आपल्याला आरामात सुट्टी मिळून जाते आणि आपण त्याच्यात कम्प्लीट होऊन जाते. आणि रिकव्हरी आपण म्हणू समजा कुठल्या सर्जरी नंतरची, तर रिकव्हरी ही ऍक्च्युली बॉडीवर असते आपली, ठीक आहे. तर या सगळ्या सर्जरीज एकदम सॉफिस्टिकेटेड टेक्निकनी केल्या जातात आहेत, नवीन टेक्नॉलॉजी वापरून केल्या जातात आणि फाईन सुचर्स वापरल्या जातात आहे. तर त्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट असते, साधारण आठवडा दोन आठवड्यामध्ये आपण रिकव्हर होऊन जातोय अशा सर्जरीज पासून. आणि त्याच्यानंतर तरी पण मी सांगेल की केअर घेणं इम्पॉर्टंट असतं, की काही ठिकाणी आपण स्कार सर्जरीज केली किंवा बाकी पण कुठल्या सर्जरीज केल्या तर आपल्याला स्कार किंवा व्रण कमीत कमी राहायला असायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायचे असतात आणि काही फॉलोअप ट्रीटमेंट सांगितले जातात माझ्याकडनं, जसं काही लेझर पण आहेत, काही क्रीम्स आहेत, जेल्स आहेत ज्यांनी मसाज करायचं आहे आणि आपल्याला एकदमच छान प्रकारे त्याला व्यवस्थित हिलिंग करवायचंय. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की सर्जरी आणि सर्जरी नंतरचा सपोर्ट तो प्रॉपर मिळाला तर खूप व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे त्याची रिकव्हरी होऊ शकते.
1: हा, म्हणजे कालावधीपेक्षा रिकव्हरी जोपर्यंत होईल तोपर्यंत फॉलोअप घेणं गरजेचं
0: असतं. बिलकुल.
1: डॉक्टर, नेमकी सर्जरी नंतर किंवा सर्जरीच्या आधी काही काळजी घ्यावी लागते का?
0: सर्जरीच्या आधी ऍक्च्युली प्लॅनिंग हे खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा, की कुठल्याही सर्जरीच्या आधी एक खूप चांगलं कन्सल्टेशन होणं आवश्यक आहे. तर बऱ्याच वेळा तुम्ही प्रयत्न करतो की एकच कन्सल्टेशन नाही तर आम्ही दोन वेळा भेटायला पाहिजे सर्जरीच्या आधी, आणि जवळजवळ एक अर्धा पाऊण तास जातो माझ्या कन्सल्टेशनमध्ये की पेशंटला नेमकं काय त्रास आहे, त्याला काय वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला काय काय प्रॉब्लेम्स होते आणि ते कसं कसं मला इम्प्रूव्ह करता येईल. त्यासाठी कदाचित एकच सर्जरीची गरज नसेल तर मी दोन तीन सर्जरीज पण सोबत प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला एकाच वेळेस सगळं करता येईल, दोन्ही तिन्ही सर्जरीज करता येईल आणि रिकव्हरी लवकर होईल. आणि जे मेनली कन्सर्न्स आहेत पेशंटला ते आपल्याला सगळ्या प्रकारे ठीक करता येईल या हिशोबाने. म्हणून प्री प्लॅनिंग आणि प्री कन्सल्टेशन महत्वाचं आहे. प्री प्लॅनिंगसाठी नवीन नवीन टेक्निक्स पण आलेले आहेत. आधी कसं होतं की ट्रायल अँड एररवर आपण प्रयत्न करून बघू असं राहायचं, पण आता तसं नाही. आता आपण प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणतो, म्हणजे आता 3D प्रिंटिंग आणि 3D टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर मी 3D प्रिंटिंग पण वापरतोय. सर्जरीच्या आधीच आपण प्लॅनिंग करतोय की काय राहिले, कसं राहिले. सध्या AI पण आलेलं आहे, तर AIचा पण आपण युज करतोय की किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित आधीच आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि आपल्याला नंतर येणारे रिझल्ट आणि त्याचं अनालिसिस आपल्याला आधीपासूनच करता येईल.
1: डॉक्टर, सर्जरीला घेऊन म्हणजे प्लास्टिक सर्जरीला घेऊन समाजामध्ये अनेक गैरसमज आहे, त्याविषयी काय सांगाल?
0: गैरसमज आहेत प्लास्टिक सर्जरीबद्दल. खूपच कॉमन असा गैरसमज असतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी आणि ती फक्त कोणीतरी सेलिब्रिटीजनी आणि मोठ्या मोठ्या लोकांनीच करायची सर्जरी आहे आणि आमच्या सिटीमध्ये ती केल्या जात नाही, ते फक्त मुंबई दिल्लीमध्येच होतं. तसं नाहीये, नागपूरमध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक सर्जरी केली जाते आणि नुसतंच कॉस्मेटिक सर्जरी नाही तर जो रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा पोर्शन आहे तो पण भरपूर प्रमाणात केला जातो. आणि असं नाहीये की त्यांनी फक्त सेलिब्रिटीजनीच करावं किंवा ते खूप महागडं आहे असं पण नाहीये, अगदी रिझनेबल रेटमध्ये किंवा मी तर म्हणेल स्वस्तामध्येच ह्या सगळ्या सर्जरीज केल्या जातात. कारण की ह्या सर्जरीजसाठी आपल्याला खूप दिवस हॉस्पिटलला भरती राहायची गरज नसते. बऱ्याचशा सर्जरीमध्ये तर आपल्याला बाहेरून काही टाकायची पण गरज नसते, म्हणजे शरीराच्याच अवयवामध्ये आपण सर्जरी करतो आहे तर आपल्याला एक्सटर्नल असा कुठला काही पार्ट टाकायचा नाही तर आपल्याला खर्चही कमी असतो. तर हे खूप महागडं नाहीये आणि

0: इझिली करण्यासारखं आहे. फक्त तुम्हाला काय हवंय ते तुम्हाला डिस्कस करता आलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही सर्जरीच्या नंतर त्याचा जो फॉलोअप आणि जो आपल्याला केअर आपण सांगतोय ती केअर व्यवस्थित घेतली तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळतात.
1: डॉक्टर, यासोबत किती दिवसानंतर डॉक्टरकडे जायला हवं? कारण बरेचदा असं म्हणतात की कंटिन्युअस फॉलोअप आयुष्यभर घ्यावा लागतो, असं असतं का?
0: नाही, असं नाहीये की आपल्याला आयुष्यभर यावं लागेल डॉक्टरला भेटायला. आणि इनिशियली पहिला आठवडा हा किंवा दोन आठवडे म्हणता येईल आपल्याला की हे आवश्यक आहे डॉक्टरला भेटणं बरोबर कुठल्याही सर्जरीनंतर. म्हणजे आपलं शरीराचं हिलिंग जे असतं ते कशा प्रकारे होत आहे, काय होत आहे आणि त्याला कसं कंट्रोल करून करता येईल. ऍक्च्युली प्लास्टिक सर्जनची याच्यातच महारत असते की शरीर जखम कसं सुकवत आहे त्या हिशोबाने. तर ते आपण प्लास्टिक सर्जनला भेटलं तर तो आपल्याला व्यवस्थित गाईड करतो. मी आधीच सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतोय. बऱ्याच वेळा तर सर्जरीचे प्लॅनिंगच्या आधी आमचं कन्सल्टेशन असतं, त्याच वेळेस मी सांगतो की नंतर काय काय काळजी घ्यायची, कसं कसं करायचं आहे आणि काय काय चेंजेस येतील आहे या हिशोबाने. इनिशियली सर्जरी झाली की थोडी सूज येईल आहे, मग ती सूज कमी होईल आहे, दोन तीन दिवसांत ती सूज कमी व्हायला लागेल, आठवडाभरात सूज सेटल होऊन जाईल. या हिशोबाने आपल्याला आधीच माहिती असलं तर आपल्याला त्याच्या हिशोबाने आपण मानसिकरित्या तयार असतो. आपण आपल्या सुट्ट्या त्या हिशोबाने ऍडजस्ट करतो, कारण की सगळेजण जॉबवर असतात, आपल्या कामात बिझी असतात. मग त्यांचा पण मी विचार करतो की कोणाचं कुठलं फंक्शन असेल, इव्हेंट असेल, मे बी महिन्याभराने लग्न असेल, काही असेल, तर त्या हिशोबाने आपल्याला कसं आधी लवकरात लवकर करून इझिली कसं प्लॅन करता येईल.
1: डॉक्टर, बरीच माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. सरते शेवटी जे श्रोतांचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: कोणाला पण असं वाटलं की आपल्यामध्ये काही डिफॉर्मिटी आहे किंवा काही वैगुण्य आहे तर त्या वैगुण्यासाठी आपण घाबरून न जाता नेहमी होप ठेवायला पाहिजे की याला डेफिनेटली आपल्याला सोल्युशन मिळू शकतं आणि आपल्याला एकदम नॉर्मल आपला बॉडी चेहरा याला करता येऊ शकतं आणि आपण एक सक्सेसफुल लाईफ, एक हॅपी लाईफ जगू शकतो. आणि कुठल्याच गोष्टीमुळे खचित न होता एका प्लास्टिक सर्जनला भेटा आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढता येईल.
1: डॉक्टर पवन शहाणे, आपण इथे आलात आणि शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, शारीरिक वैगुण्यावर प्लास्टिक सर्जरी या विषयावर सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर पवन शहाणे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं.

0: दस्तावेजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है। पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस। इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें। दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल। उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे म्हणाले. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक मंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना

0: सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेने पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5000 ते 6000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50000 ते 60000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: दोन किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या

0: पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर, सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडस विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो की पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्या सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरो आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंग मध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया, डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया, डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर.

0: क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणार. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालक असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पीत असतील तर अंगावरचं दूध आईनी सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पीत असतील तर मग त्यांच्यासोबत ORS इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये

0: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
1: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात, त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजू छोटे बहुत नाले वाहत आहे, अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो, त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्व जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
0: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
1: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपुरतीच काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं पिराझोलिडीन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोसिस, याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा, मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
0: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
1: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाराला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे, तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल

0: बरोबर त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 अर्थात 26 जून 2026। आजच्या कार्यक्रमात श्रोते हो या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी। डॉक्टर प्रीतम भुतडा सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली

0: मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, यावर्षी बदलते हवामान आणि त्यामुळे येणारे एल लिनोचे संकट हे पाहता नक्कीच शेतकऱ्यांचंच नव्हे तर सर्वांचंच नियोजनबद्ध राहणं अत्यंत गरजेचं वाटत आहे. धान्यच नव्हे तर चाऱ्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन आणि उत्पादन घेणं गरजेचं आहे. जनावरांचा चारा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आहे. म्हणूनच एल लिनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन आज आपण या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रीतम ओमप्रकाश भुतडा. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
1: धन्यवाद.
0: तर मॅडम, सध्या एल लिनो याचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे, तर मग अशा काळामध्ये चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन करत असताना त्यांना अनेक अडचणी पण येऊ शकतात, तर सर्वप्रथम आपण चारा ज्वारीचे पशुपालनामध्ये महत्व काय आहे याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच मॅडम, जसं तुम्ही म्हणलात, सर्वप्रथम चारा ज्वारीचे पशुधनामध्ये महत्व पाहत असताना आपण एल लिनो काय आहे हे समजून घेऊया. जस एल लिनोचा आपण विचार केला तर यावर्षी हवामान शाळेने जसं सांगितलेलं आहे की पावसाचं प्रमाण हा कमी होणार आहे, ते अनिश्चित असणार आहे की काही ठिकाणी लवकर येईल, उशिरा येईल, किंवा काही मधातच खूप मोठं दुष्काळ परिस्थिती असल्यासारखी परिस्थिती राहील. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक पिकाचं, चाराच नव्हे तर प्रत्येक पिकाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. मग इतर पिकांबरोबरच चारा हे पीक सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ज्वारीचा चारा हा नक्कीच महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की आपला जो शेतकरी वर्ग आहे, बराच शेतकरी वर्ग हा दुग्ध व्यवसाय करत असतो आणि त्यांच्यासाठी कडवा हिरवा चारा ज्वारीचा खूप महत्वाचा असतो. जर तुम्ही महाराष्ट्राचा सर्वे केला तर असं आपल्याला दिसून येतं की हिरवा चारा आजही जे शेतकऱ्यांची डिमांड आहे त्याच्यापेक्षा 55-60% कमी आहे आणि जो वाळलेला चारा आहे त्याचं जवळपास 25-30% ही कमतरता आहे. जर अशी परिस्थिती असेल तर ह्यावर्षी नक्कीच आपल्याला चाराचे योग्य पद्धतीने उत्पादन आणि व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे.
0: अगदी, नियोजन केलं तरच वर्षभर जनावरांसाठी चारा पुरू शकतो, नाहीतर अवघड परिस्थिती येऊ शकते. आणि तुम्ही म्हणालात की चारा ज्वारी हे पशूंसाठी एक उत्तम असं खाद्य आहे, तर मग चारा ज्वारीची विविध सुधारित वाणं कोणती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय सांगता येतील?
1: नक्कीच मॅडम, सुधारित वाणाचा जेव्हा आपण विचार करतो की त्यामध्ये विविध कृषी विद्यापीठाने सुधारित वाण प्रसारित केलेले आहे शेतकऱ्यांसाठीचे, त्यामध्ये CSV 40F हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहे. हा एकेरी कापणीसाठी महत्वाचा वाण आहे, म्हणजे याची एक कापणी होऊ शकते. हा 70-80 दिवसांमध्ये तयार होणारा वाण आहे, 80 दिवसाला काढणीस येतो आणि त्यापासून आपल्याला जवळपास 45-46 टन हिरवा चारा उत्पन्न होतो. आणि जर कडब्याचा विचार केला तर 14-15 टन इतका कडब्याचं उत्पादन भेटतं. हे एक झालं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला वाण. त्याबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा विविध वाणं प्रसारित केलेली आहे. त्याच्यामध्ये फुले अमृता आहे, हा एकेरी कापणीसाठी, ह्याच्यापासून सुद्धा 40-50 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटतं. त्यानंतर रुचिरा आहे, रुचिरा हे 2 वेळेस कापणीसाठी वाण असलेला आहे, 2 ह्याची कापणी करता येते. ह्यापासून जवळपास 50-55 टन इतका हिरवा चारा भेटू शकतो. त्यानंतर आहे CSV 30F, त्याला फुले गोधन ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक कापणीसाठी प्रसारित केलेला वाण आहे. तर ह्याच्यापासून सुद्धा जवळपास 50-60 टन इतके आपल्याला हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटते. त्याबरोबरच इतर राज्यातले कृषी विद्यापीठ आहे, जसे हरियाणाचे कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी सुद्धा CSV 21F, 44F किंवा CSV 53F, CSV 33F हे वाण प्रसारित केलेले आहे. त्याबरोबरच जेव्हा आपण चाराचा विचार करतो ह्याच्यामध्ये एकेरी कापणी किंवा द्वी कापणी किंवा बहु कापणी ह्या पद्धतीने सुद्धा वाणाची उपलब्धता आहे. तर जसं मी सांगितलं CSV 40F किंवा फुले अमृता आणि CSV 30F हे वाण एकेरी कापणीसाठी आहेत. त्यानंतर रुचिरा हे द्वी कापणीसाठी आहे. तर SSG 59-3, MP 4, जीएसएस 136, सीओएफएस 29 आणि 31 हे बहु कापणीसाठी सुद्धा वाण उपलब्ध आहे. तर उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार आपल्याला एकेरी, द्वि किंवा बहु कापणीचे वाणाचे निवड करणं गरजेची आहे.

0: तर मॅडम, हे झालं सुधारित वाण निवडताना शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं किंवा कुठली वाण निवडावीत या संदर्भात, पण मग याचं उत्पादन घेत असताना चारा ज्वारीसाठी योग्य जमीन कशी असावी?
1: नक्कीच मॅडम, आपण जेव्हा जमिनीचा विचार करतो ह्याला मध्यम ते भारी अशी जमीन ही चारा ज्वारीच्या उत्पादनासाठी योग्य मानली जाते. त्याबरोबरच जमिनीमध्ये योग्य पाण्याचा निचरा व्हावा, पाणी साठून जास्त काळ राहू नये हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मध्यम ते भारी जमीन नक्कीच शेतकऱ्यांनी निवडावी.
0: तर मॅडम, जमीन योग्य निवडल्यानंतर मुख्य प्रश्न येतो तो पेरणीचा. तर मग पेरणीचा योग्य कालावधी कोणता आहे आणि पेरणी करताना जे ओळीमध्ये अंतर असतं किंवा रोपांमध्ये अंतर ठेवलं जातं तर ते अंतर नेमकं किती असावं?
1: पेरणी हा खूपच ह्या वर्षीसाठी तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी या वर्षी मुळातच घाई करायची नाहीये. सगळ्यात महत्वाचं हे आहे, पेरणीचा कालावधी नक्कीच खूप महत्वाचा आहे मॅडम. जेव्हा या वर्षाचा आपण विचार करतो आणि पावसाची परिस्थिती पाहता आपल्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पेरणी करणं खूपच गरजेचं आहे. जसं की आता आपल्याला असं दिसून येतं की 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडतो किंवा जमिनीमध्ये 6 इंच जितका ओलावा असेल ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करायचं आहे. त्यामध्ये पेरणीचं नियोजन आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे 10 जुलैपर्यंत आपण नक्की चारा ज्वारीचं पेरणी आपण करू शकतो. आणि त्यानंतर पेरणीचं जे तुम्ही म्हणतात की पेरणीमधील अंतर कसं ठेवावं किंवा काय करावं, त्यासाठी चारा ज्वारी ही खूप जवळ लावल्या जाते म्हणून 2 ओळीमध्ये अंतर 25 ते 30 सेंटीमीटर इतकं राहील ह्याची काळजी घ्यावी. आणि त्याबरोबरच ह्यावर्षी पुन्हा एल्निनोची परिस्थिती आहे तर पावसाची अनिश्चितता आहे म्हणून जेव्हा 4 ओळी होतील त्यानंतर 1 ओळ आपल्याला स्किप करायची आहे ठेवायची आहे, त्यानंतर पुन्हा 4 ओळी पेरणी, असं 1-1 ओळ स्किप करून आपल्याला नक्कीच पेरणीची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की जे मध्यात पाऊस पडेल तो जमिनीमध्ये मुरल्या जाईल आणि पिकाच्या ज्या ग्रोथ
0: वाढीसाठी
1: पिकाच्या योग्य वाढीसाठी त्यांना उपयोग करता येईल.
0: निश्चित, म्हणजे पाण्याची कमतरता जरी असली तरी योग्य रीतीनं पाण्याचा निचरा जर जमिनीमध्ये झाला पडलेल्या पावसाचा तर चांगल्या प्रकारे उत्पादन चारा ज्वारीचं मिळू शकतं.
1: नक्कीच.
0: तर मॅडम, हे सगळं करत असताना प्रति हेक्टरी बियाणांचं प्रमाण साधारण किती ठेवावं?
1: चारा ज्वारीसाठी विचार केला तर हेक्टरी आपण 35 ते 40 किलो इतके बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतो.
0: चारा ज्वारीचं जे ही बियाणं आहेत किंवा मग यावर जी बीज प्रक्रिया केली जाते तर ती का महत्वाची आहे आणि ती कशी करावी?
1: बीज प्रक्रिया हा खूपच महत्वाचा विषय आहे. जेव्हा आपण बीज प्रक्रियाचा विषय घेतो ते एक पिकांना लसीकरणासारखं काम करतं, त्यामुळे ही बीज प्रक्रिया करत असताना आणि पुढचे येणारे जे काही संकट आहेत म्हणजे कीड असो रोग असो हे संकट टाळण्याचं सुद्धा हे काम बीज प्रक्रियेमुळे होऊ शकतं. मग ज्वारीची जेव्हा बीज प्रक्रिया करता सगळ्यात प्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचंय की आधी जी बीज प्रक्रिया करायची ती बुरशीनाशकाची करायची आहे, त्यानंतर कीटकनाशकाची आणि पेरणीच्या 4 ते 5 तास आधी जैविक द्रव्याची बीज प्रक्रिया करायची आहे. ह्याच्यामध्ये आता चारा ज्वारीसाठी जेव्हा तुम्ही विचार करता त्याकरता बुरशीनाशक म्हणून गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर जेव्हा कीटकनाशकाचा तुम्ही विचार करता सायनिट्रोपॉल आणि थायमिथॉक्झाम ह्याचं संयुक्त असं एक कीटकनाशक बीज प्रक्रियाचं औषध बाजारात उपलब्ध आहे, त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने सुद्धा ओळखतात. तर त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. पुन्हा एकदा सांगते, बुरशीनाशकामध्ये गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे आणि कीटकनाशकामध्ये सायनेट्रोपॉल आणि थायोमिथॉक्झाम ह्याचं कॉम्बिनेशन असणारं संयुक्त असं कीटकनाशक बीज प्रक्रियेसाठी औषध उपलब्ध आहे, त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने ओळखतात. त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची. त्याबरोबरच आता जे जैविक आहेत अजॅटोबॅक्टर PSB ह्याचे जे संयुक्त असं द्रव्य विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत त्याची सुद्धा 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे तुम्हाला पेरणीच्या 4 तास आधी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे.
0: तर मॅडम, चारा ज्वारीसाठी शिफारशीत खत व्यवस्थापन नेमकं काय आहे?
1: खूप महत्वाचं आहे. जसं आपण पेरणीची व्यवस्थापन करतो त्याप्रमाणे पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि योग्य पद्धतीने जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन

0: करतो, पिकाला ताण सहन करण्याची ताकद भेटते आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते. तर जेव्हा चारा ज्वारीचं तुम्ही लागवड करता, त्या चारा ज्वारीसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खताचं प्रति हेक्टर ह्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. माता ही खताची मात्रा कशी देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ही देत असताना हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला 50 किलो नत्र हा पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे आणि उर्वरित 50 किलो नत्र हे 30 दिवसानंतर द्यायचं आहे. म्हणजे पेरणीच्या वेळेस 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे पेरणीच्या वेळेस आपल्याला वापरायचं आहे. उर्वरित खताची मात्रा ही 50 किलो 30 दिवसांनी पाण्याची व्यवस्थापनासोबत किंवा जमिनीत ओलावा असताना देणं आवश्यक आहे. याबरोबरच ही खताची मात्रा शेतकरी संयुक्त, मिश्र किंवा सरळ खते जे आहेत बाजारात जे काही उपलब्ध आहेत त्यांना जे 10-26-26 असो किंवा युरिया असो, एमओपी असो, एसएसपी असो किंवा डीएपी असो ह्या कोणत्याही खताचा वापर करून ते देऊ शकतात.
1: अच्छा, तर मॅडम हे खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण आता बोललात की नत्र खतांचं विभाजन करून द्यावं, तर नेमका असं करून देण्याचा फायदा काय होतो?
0: जसं पीक वाढत असतं, पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेत त्याला अन्नाची आवश्यकता असते. नत्र खत ते सुरुवातीच्या काळात खूप कमी प्रमाणात लागतं आणि ते खत हे वेगवेगळ्या माध्यमातून, जसं तुम्ही युरिया वापरता, बरेच शेतकरी युरिया वापरतात नत्र मध्ये देण्यासाठी, तर ते पाण्यासोबत वाहून जाऊ शकतं आणि खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे नत्र खताचं नियोजन हे विभाजून देण्याचं सांगितलं जातं की सुरुवातीच्या काळात 50, जसं चारा ज्वारीला आपण 50 किलो म्हणतोय, तर 30 दिवसांनी 50 किलो म्हणजे त्याच्या वाढत्या अवस्थेत सुद्धा त्याला योग्य पद्धतीने खताचं वापर व्हावा आणि वाढ व्हावी.
1: अच्छा, तर मॅडम नत्र खताचं विभाजन करून दिल्यानंतर निश्चितच चारा ज्वारीचा पिकासाठी फायदा होतोय. तर मग यामध्ये तण पण येतं पिकांमध्ये, तर अशा वेळेला तण व्यवस्थापनासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काही विशेष अशी काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल काय सांगा?
0: नक्कीच मॅडम, जेव्हा तण व्यवस्थापनाचा विषय येतो आणि चारा ज्वारीचा जेव्हा विषय येतो, बरेच शेतकरी काय करतात की आम्हाला पेरणी झाल्यानंतर 30-45 दिवसांनी फोन करतात आणि विचारतात की बाबा तण खूप आले आणि व्यवस्थापन कसं करावं. तर ज्वारी ह्या पिकामध्ये चारा ज्वारी एक तर आपण जवळ लावल्या जातंय, 2 ओळीमध्ये अंतर 25-30 सेंटीमीटर इतकंच आहे, त्यामुळे अशा वेळेस आपल्याला कोळपणी आणि खुरपणी ह्या दोन्ही पद्धतीने 45 दिवसानंतर करणं कठीण जातं, कारण की चांगलं वाढलेलं असतं पीक जवळ असल्यामुळे. त्यामुळे पेरणी झाल्यानंतरच 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी अॅट्राझिन नावाचं तणनाशक बाजारात उपलब्ध आहे, अॅट्राझिन 50% WP ह्याची 500 ग्रॅम प्रति एकर ही मात्रा त्यांनी पेरणी झाल्यानंतर लगेच 48 तासाच्या आत द्यायची आहे. आणि ती देत असताना उलट्या पद्धतीने देत यायचं आहे, म्हणजे मागे चलत चलत यायचं आहे, जेणेकरून त्या तणनाशकावर आपला पाय पडू नये आणि त्याचं वाया जाऊ नये तणनाशक. त्यामुळे त्यांना उलट्या पद्धतीने देत देत यायचं आहे. आणि त्याबरोबरच कोळपणी किंवा खुरपणी ही 20-25 दिवसांनी एक कोळपणी किंवा खुरपणी करायची आहे. ही जर योग्य वेळी तणनाशक वापरलं तर चारा ज्वारीमध्ये तणाचं व्यवस्थापन करायला इतर काही करायची गरज पडणार नाही.
1: अच्छा, तर मॅडम तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावीच, पण त्यासोबतच चारा ज्वारीमध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं महत्वाचं आहे, तर ते कसं करावं?
0: नक्कीच, ह्यावर्षी तर खूपच महत्वाचं आहे. आधीच सांगितलंय आपण की एलएनओची सुरुवात आहे, मोठं संकट आहे. तर खरीप हंगामात खूप आधी आपण विचार केला तर पाऊस असतो, पाण्याचं व्यवस्थापनाची तितकी आवश्यकता पडत नाही, पण ह्यावर्षी पाणी व्यवस्थापन सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित नियोजनबद्ध करणं गरजेचं आहे.
1: अगदी,
0: जेव्हा 15-20 दिवसाचा खंड राहील पावसाचा, त्या काळामध्ये तुम्हाला एक तुषार किंवा ठिबक सिंचनाने पाणी देणं आवश्यक राहील, त्याचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच जर चारा ज्वारीचा विचार केला, हे जास्तीत जास्त 80 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे दोन पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. पहिलं हे 30 दिवसासाठी 28-30 दिवसांमध्ये पहिलं पाणी द्यावं आणि त्यानंतर 50-70 दिवसांमध्ये एक पाणी देण्यात यावं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि चांगलं उत्पादन सुद्धा भेटेल.
1: बरोबर, म्हणजे आपण म्हटल्यासारखं पाऊस यंदा कमी आहे, तर निश्चितच पाण्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
0: नक्कीच.
1: तर मॅडम चारा ज्वारीचं उत्पादन घेत असताना त्या पिकावर काही किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होताना दिसून येतो, तर मग या ज्या किडी त्यावर येतात, तर यामध्ये नेमक्या प्रमुख किडी कोणत्या आहेत?
0: चारा जवारी

0: मध्ये खोडमाशी आणि खोडकीड हे प्रमुख असे कीड येणारी आहेत, जेणेकरून आपल्या चाऱ्याची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटू शकतं ह्या किडींमुळे. तर हे दोन महत्वाच्या कीड आहेत आणि त्याच्याकडे शेतकऱ्यांनी महत्वाचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर. तर मॅडम, आता तुम्ही म्हणालात की खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो, तर मग हा खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा शेतकऱ्यांनी आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवावं?
0: खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे चारा ज्वारीमध्ये तिच्या एकदम सुरुवातीच्या एका महिन्याच्या आत येतो, म्हणजे 28 दिवसापर्यंत आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आलेला. ह्याच्यावर काय होतं की जी मादीमाशी जी आहे पानाच्या मागच्या बाजूस लंब गोलाकार असे अंडे देते आणि त्यातून बाहेर पडणारी जी अळी आहे ती पिकाच्या पोंग्यामध्ये शिरते, मेन जे दहाट आहे त्याच्यामध्ये शिरते आणि ते मेन पोंग्याला खाऊन टाकते, म्हणून तिथून वाढ खुंटते किंवा पीक तिथंच वाढीचं थांबून जातं. पोंगेमर म्हणतात, बरेच शेतकरी पोंगेमर आली असं सुद्धा म्हणतात. तर अशा वेळेस खोडमाशीचा प्रादुर्भाव आला हे आपण समजून घ्यावं. त्याचं व्यवस्थापन जेव्हा करायचा विचार करतो आपण तेव्हा लक्षात घ्यायचं की सगळ्यात महत्वाची आहे बीज प्रक्रिया, जी आपण सुरुवातीला सांगितली आहे फोर्टेन्झा डीओची, ती बीज प्रक्रिया आवर्जून करावी. आणि ती जर बीज प्रक्रिया करून बदलत्या हवामानानुसार किंवा तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा उशिरा पेरणी जर करावी लागली आपल्याला तर अशा कारणास्तव जेव्हा खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल त्यावेळेस आपल्याला सायपरमेथ्रिन 10% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसून ह्याची 14 दिवसानंतर फवारणी करणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात आधी बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया करून जर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता आला तर योग्य आणि उत्तमच. जर त्यानंतर सुद्धा प्रादुर्भाव दिसला तर नक्कीच सायपरमेथ्रिनची आपल्याला एक फवारणी घेणं गरजेची आहे, ते पण 14 दिवसाच्या आत.
1: अच्छा. तर मॅडम, आता खोडकिडी विषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात की खोडकिडीमुळे होणारं नुकसान आणि त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तर मग ते कशा पद्धतीने करावं?
0: बरोबर आहे. खोडमाशीनंतर पुन्हा एका महिना, म्हणजे खोडमाशी पहिला काळ हा खोडमाशीचा असतो, त्यानंतरचा जो आहे तो खोडकिडीचा आहे, यामुळे आपल्याला उत्पादनात घट दिसून येते. तर खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे 30 दिवसानंतर आपल्याला दिसते, म्हणजे परिपक्व अवस्थेत जेव्हा पीक वाढायला लागतं त्या पिकाच्या वाढत्या अवस्थेपासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत ते खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर त्यामध्ये जी खोडकीड आहे ते खोड जो असतो झाडाचा त्याला छिद्र पाडते, त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झालेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला क्लोरोफायरीफॉस 20% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसून ह्याची एक फवारणी घेणं आवश्यकता आहे.
1: अच्छा.
0: जर प्रादुर्भाव जास्त आढळून आला तर 10 दिवसांनी दुसरी एक फवारणी सुद्धा शेतकरी प्रादुर्भावानुसार घेणं गरजेचं आहे.
1: बरं.
0: त्याबरोबरच शेतकऱ्यांनी जेव्हा किडीचं व्यवस्थापन करायचं आहे, सर्व जर सुरुवातीच्या काळातच 15 पिवळे चिकट सापळे प्रति एकर किंवा निळे चिकट सापळे 5 प्रति एकर किंवा कामगंध सापळे 4 प्रति एकर किंवा पक्षी थांबे 20 प्रति एकर ह्याप्रमाणे जर ह्या पिवळे चिकट किंवा निळे आणि कामगंध सापळे पक्षी थांबे ह्यांचा जर पिकामध्ये वापर केला तर नक्कीच इतर खोडमाशी किंवा इतर किडीचा सुद्धा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना टाळणं सहज शक्य होईल आणि खर्च सुद्धा कमी लागेल.
1: तर मॅडम, चारा ज्वारीचं हे पीक घेतल्यानंतर जेव्हा ते कापणीच्या अवस्थेमध्ये येतं तर त्याची कापणी ही पिकाच्या कोणत्या अवस्थेत करावी आणि त्याचे मग नेमके फायदे काय आहेत?
0: बरोबर आहे. कारण की आपण जेव्हा चारा पिकाचा विचार करतो किंवा चारा ज्वारीचा विचार करतो तेव्हा आपण हिरव्या चारा किंवा कडबा ह्या दोन गोष्टीकडे सगळ्यात जास्त बघितलं जातं. तर जेव्हा आपल्याला हिरव्या चाऱ्याची गरज आहे अशा वेळेस जेव्हा आपल्याला कापणी करायची आहे, पीक जेव्हा 80% फुलोऱ्या अवस्थेत येतो चारा ज्वारीचं पीक, त्यावेळेस आपल्याला कापणी करणं गरजेचं असतं. कारण की त्यावेळेस पिकाची पूर्ण वाढ झालेली असते आणि योग्य प्रमाणात जे खोड आहे, खोडामध्ये जे रस आहे, गोडवा आहे, तो सुद्धा योग्य प्रमाणात भरलेला असतो, त्यामुळे त्याची 80% फुलोऱ्या अवस्थेत येताच कापणी करणं गरजेचं आहे. जेव्हा एक पीक आपण एकेरी कापणीचे चारा पीक लावतो त्यावेळेस, जर दुहेरी किंवा बहुपीक असेल तर पहिली कापणी हे 45 ते 50 दिवसांनी करावी, दुसरी 60 ते 65 दिवसांनी करावी आणि ह्या प्रकारे त्यांनी कापणीचे नियोजन करणं गरजेचे आहे.
1: अच्छा. तर मॅडम, एकंदरीतच यल निनोचा प्रभाव सध्या जाणवतो आहे, तर अशामध्ये चारा ज्वारीचं उत्पादन

0: योजनामध्ये आपण जमिनीची निवड कशी करावीत किंवा सुधारित वाणं कोणती वापरावीत किंवा त्याचा पेरणीचा योग्य कालावधी काय आहे किंवा बीज प्रक्रिया कशी करावी, खत व्यवस्थापन कसं करावं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, किडीचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. पण शेवटी एल निनो आणि चारा उत्पादनाचं नियोजन करत असताना काही महत्वाचे असे ठळक मुद्दे आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
1: नक्कीच मॅडम, या एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायचे, योग्य वेळी योग्य पाऊस पाहता म्हणजे 100 मिलीमीटर 6 इंच पाणी जमिनीत मुरले या पद्धतीने हे नियोजन पाहता पेरणीच्या योग्य कालावधीमध्ये पिकाचं लागवड करणं गरजेचे आहे. त्याबरोबरच जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण पेरणी करत असताना एरवी आपण सरळ पेरणी करतो, ह्यावर्षी तुम्हाला नक्कीच 4 ओळीनंतर 1 ओळ सोडून पेरणी करायची आहे, जेणेकरून नंतर येणारा पाऊस सुद्धा आपल्या पिकाच्या वाढीच्या काळात घेता येईल. किंवा चारा पीक हे 80 दिवसाचं पीक असल्यामुळे अंतर मशागत करायला सुद्धा आपल्याला सहज सोपं जाईल, त्यामुळे ती एक काळजी घेणं गरजेचे आहे. त्याबरोबरच पाण्याच्या नियोजनानुसार 1 काप 2 काप किंवा बहुकाप ह्यापैकी योग्य असं वाण त्यांनी निवडणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जे आपण सांगितलेले योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करा, योग्य वाणाची निवड करा आणि योग्य वेळी लागवड करा, हे महत्वाचे मुद्दे एलनिनोच्या पार्श्वभूमीवर आहे. हे काटेकोर पद्धतीने शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचे आहे.
0: निश्चितच. आणि शेतकरी बांधवांनी आपण सांगितल्याप्रमाणे जर असं नियोजन केलं तर एलनिनोचा जरी संकट आलंय असं वाटत असेल तरी नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच चारा ज्वारीचं उत्पादन शेतकरी बांधवांना चांगल्या रीतीनं मिळू शकेल.
1: नक्कीच.
0: तर मॅडम, आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन याबद्दल खूप सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे. तर त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भोतडा, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूयात शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेली माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की पावसाची जे लहरीपणा असेल किंवा अनियमिततेमुळे कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेमध्ये कमालीची अस्थिरता आपल्याला दिसून येते. अधिक पावसाच्या स्थितीत पावसाचा बराचसा भाग जमिनीवरून वाहून जातो. असे वाहून जाणारे अपधावाचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून साठविणे आणि साठलेल्या पाण्याचा वापर पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी करणे शक्य आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात येते. शेततळ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविले जाते, त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. पाण्यासोबत वाहून आलेली सुपीक माती शेततळ्यात साठविली जाते. भूजलाच्या पुनर्भरणासाठी ही हातभार लागतो. शेततळ्यासाठी जागा निवडताना काळ्या चिकणमातीचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनी निवडणे गरजेचे आहे. मुरमाड, वालुकामय, खारवट जमिनी शेततळ्यासाठी शक्यतो निवडू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा 3% आहे अशा ठिकाणी शेततळी घ्यावीत. शक्यतो शेततळ्यासाठी जागा निवडताना खोलगट जागा निवडावी, म्हणजे कमी खोदकामामध्ये जास्त पाणी साठा करता येईल. शेततळ्याचे आकारमान हे पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या अपदावाच्या प्रमाणावर अवलंबून असते, त्यानुसार ठराविक आकाराचे शेततळे घ्यावे लागते. शेततळ्याच्या बाजूचा उतार हा 1:1 याप्रमाणे ठेवावा. आज बरेचसे शेतकरी बांधव अस्तरीत शेततळी घेत आहेत, त्यामुळे पाण्याच्या पाझरामुळे होणारा अपव्यय 100% कमी होतो. शेततळ्याला अस्तीकरण करताना काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. त्या म्हणजे शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चारही बाजू आणि तळाचा पृष्ठभाग साफ करून घ्यावा. कुठेही लहान खडे नसावेत. शेततळ्याच्या बाजूचा योग्य विस्तार द्यावा. शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारही बाजूंनी 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट आकाराचा चर खोदून घ्यावा. नंतर प्लॅस्टिक फिल्म शेततळ्यात पसरून घ्यावी. शेततळ्याच्या काठाभोवती खोदलेल्या चरामध्ये प्लॅस्टिक फिल्म

0: चे काट पसरावेत व चर माती टाकून बुजवून घ्यावेत. दोन प्लास्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्यांच्या कडा एकमेकावर ठेवून जोड द्यावा, जेणेकरून पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही. प्लास्टिक फिल्मचे अस्तीकरण केल्यास शेततळ्यास तारेचे कुंपण करून घ्यावे. प्लास्टिक फिल्मसाठी साधारणपणे 500 GSM जाडी असणे गरजेचे आहे. 100% अनुदान शासनामार्फत प्राप्त होत असले तरी त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णतः शेतकरी बांधवांची आहे. शेततळ्याचे इनलेट आउटलेट तसेच शेततळ्याच्या बाजूची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच झाडे झुडपे वाढली असतील तर ती काढून टाकावीत. शेततळ्यातील अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी तयार केलेल्या सांडव्याची नियमितपणे दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे. शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल. खरीप हंगामात पावसाच्या उघडीपीच्या काळात पिकांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. परिणामी पीक उत्पादकतेत भर पडेल. शेततळ्याचे फायदे जाणून बहुतांशी शेतकरी बांधव शेततळी उभारण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतीला शेततळी हे संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8 वाजले आहेत.
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा आपण साजरा करत आहोत आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. तर मग 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 8:05 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.

0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,08,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शाह यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
1: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल गट क असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3,000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकली

नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुझची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित IISF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3,000 हून अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम आज भावेश कोतांकले आणि सहकार्यांनी गायलेली ही लोकगीतं.

ಮೈಗೆ ಶಾಹಿ ನಿರ್ಮೀಲಿ ಅಂಧ ಶ್ರದ್ಧೆ ಚಾವಾಜ ವಿಲಾ ಬಾಜಾ.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात भावेश कोतंगले आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं आता आपण ऐकलीत. आणि याबरोबरच लोकगीतांचा कार्यक्रम संपला. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया भीमराव पांचाळे यांना.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, न्यूज ऍट नाईन, स्पॉटलाईट आणि करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज राजेंद्र देशमुख यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवत आहोत. व्हायोलिनवर वाजवलेला त्यांनी राग श्याम कल्याण. विलंबित गत 3 तालात आहे आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी, हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया राजेंद्र देशमुख यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्याम कल्याण.

0: माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. यांना हार्मोनियम संगत आहेत विनोद पडगे यांची, तर सारंगीची संगत उस्ताद फारूक लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरे यांची. सुरुवातीला विलंबित 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत पिहरवा माई गई देहो, आणि त्यानंतर द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत सब सखियन मिलकर. तर ऐकूया स्मिता वाघ यांचं गायन.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजेंद्र देशमुख यांचं गायन राग श्याम कल्याण. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची, तर हार्मोनियम संगत श्याम देशपांडे यांची होती.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना

0: नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता स्मिता वाघ यांचं गायन राग खेम कल्याण. त्यांना हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची, सारंगी संगत उस्ताद फरुख लतीफ यांची, तर तबला साथ भूषण परचुरी यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.